सुप्रभात श्रोते हो, एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ 1948 म्हणजेच 7 जून 2026.

102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज झोन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजतात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

शरद जांभेकर यांच्या आवाजामध्ये भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता दत्ता हरकारे यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया.

डॉक्टर दत्ता हरकारे यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराजांचा अभंगपण ऐकलं. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता शरद जांभेकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकरांची रचना.

शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडकरांची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता वसंत आजगावकर यांच्या आवाजात महावीर गीत.

वसंत आसगावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात महावीर गीत आपण ऐकलं. अमृतधारा कार्यक्रमात शेवटी शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चकोर आसगावकर यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत.

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चकोर आजगावकर यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. श्रोत्यांना जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रुपांतरानंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये कासेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर याअंतर्गत जैविक तालबद्धता याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. लेखन कौमुदी जमखिंडीकर. सादर करते प्रसाद कुलकर्णी. 7:00 ऐशी अक्षरे रसिके, यामध्ये वैदेही जोशी यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल. कर्तबगारी.

दरम्यान 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम. 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी. आठ 40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार. 9:30 कायदेविषयी बोलू काही. या कार्यक्रमात शहर विकास आणि कायदे याविषयी ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल.

10 वाजता आपली आवड, 10:30 वाजता लोकसंगीत, 10:55 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम, 11 वाजता रामचरित मानस गान, 11:10 गप्पा गाणी या कार्यक्रमात दृष्टीदानाचं महत्व याविषयी श्रोत्यांनी साधलेला संवाद, संवादिका शिल्पा पातकर, 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी 5:30 युववाणी यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. संध्याकाळी 7:30 आवड शेतकऱ्यांची हा कार्यक्रम. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया कासेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपचार याविषयी माहिती.
2: मंडळी, पावसाळा सुरू झाला की जनावरांना वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव सुरू होतो. वातावरणातला ओलावा वाढल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढत असते. पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमधला एक आजार म्हणजे कासदाह. सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव किंवा सडाला झालेल्या संसर्गामुळे कासेचा आजार वाढतो. कासदाह आजारामुळे जनावर दूध देणं बंद होतं. दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जास्त दूध देणाऱ्या गायी म्हशींमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त असतं. मंडळी, जीवाणू तसंच बुरशीजन्य घटकांच्या प्रादुर्भावामुळे कासदाह होतो. याबरोबरीनं शारीरिक इजा, अस्वच्छतेमुळे देखील कासदाह होऊ शकतो. कासदाहची लक्षणं जाणून घेत असताना सड आणि कास सुजते, सड गरम लागतात, सडाला स्पर्श केल्यानं वेदना होतात, अस्वस्थता वाढते, दूध काढू नये म्हणून जनावरं लाथा मारतात, दुधामध्ये रक्ताच्या गुठळ्या, दुर्गंधीयुक्त तपकिरी स्त्राव दिसतो आणि दुधाचं उत्पादन पूर्ण थांबतं. जनावरांच्या शरीराचं तापमान वाढतं, भूक लागत नाही. कासेची सूज आणि वेदनांमुळे हालचाल करायला अडथळा येतो. पचनाचे विकार आणि अतिसाराची लक्षणं दिसू शकतात. मंडळी, या आजाराला प्रतिबंध करताना कॅलिफोर्निया कासदाह चाचणी करावी. लवकर केलेल्या तपासणीमुळे आजारावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. गाई म्हशी तसंच गोठ्याची स्वच्छता ठेवावी, सड स्वच्छ ठेवावेत. स्वच्छतेसाठी वेगवेगळे कापड किंवा कागदी टॉवेल वापरायला हवा. दूध काढण्यापूर्वी सड कास पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी करावी. दूध काढल्यानंतर जंतुनाशक टीट डिप्स वापरावेत. दूध काढल्यानंतर गायींना खाद्य द्यावं, जेणेकरून त्या लगेच गोठ्यात बसणार नाहीत. यामुळे सडामध्ये सूक्ष्मजीवांचा प्रवेश होत नाही. मंडळी, कासदाहावर उपचार करत असताना कासदाह आढळल्यानंतर प्रथमोपचार म्हणजे कासेच्या पृष्ठभागावर बर्फाचे तुकडे लावावेत. प्रादुर्भाव झालेल्या सडांचं संक्रमित दूध दिवसातनं 3 वेळा बाहेर काढावं, त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावावी. दूध काढताना प्रथम निरोगी संसर्ग नसलेली गाय आणि म्हशींचं दूध काढावं, त्यानंतर संसर्ग झालेल्या गायी म्हशींचं दूध काढून ते नष्ट करावं आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं तातडीनं उपचार सुरू करावेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण कासेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपचार याविषयीची माहिती ऐकली. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची आज सकाळी 10:55 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतुबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय

म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुसं ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशावेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला

उपचार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 6:50 झाली आहेत.
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
2: सूर्यफुलाचं नावच तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून इसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या 6:00 सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या 6:00 मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळ गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळ इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. गुबडं खारी बाहेर राहणारी वटवाघळ यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार

0: तर खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटी होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात, भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव, हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादी टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकली. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
1: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
0: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
1: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
2: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
3: हाय की तर बाळे माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन दाताचा AI रिपोर्ट तो भी फास्ट
3: दातासाठी एक नंबर.
4: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. अभिनेत्री आणि पटियाला घराण्याच्या गायिका निर्मला देवी उर्फ निर्मला अरुण यांचा जन्मदिन. ज्येष्ठ वृत्त निवेदक सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ अभिनेत्री श्यामा यांचा जन्मदिन. ललित लेखक मंगेश विठ्ठल राज्याध्यक्ष यांचा जन्मदिन. बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचा स्मृतिदिन. बाल साहित्यकार सुमती हरिश्चंद्र पाटगावकर यांचा जन्मदिन. 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून पाळला जातो. त्याचबरोबर आजचा दिवस हा जागतिक पोहे दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

संशोधक समीक्षक स. ग. मालशे यांचा स्मृतिदिन. देशाचे माजी उपराष्ट्रपती वी. डी. जत्ती यांचा स्मृतिदिन. कवयित्री सुलभा हेरलेकर यांचा जन्मदिन.

ए अब्बास यांचा जन्मदिन. श्रोतेहो, 7 ते 14 जून हा सप्ताह शेतकरी कृतज्ञता सप्ताह म्हणून देखील पाळला जातो.

श्रोत्रहो काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये वैदेही जोशी यांचा ललितबंध ऐकूया, कर्तबगारी.

आयुष्य म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू यांच्यातील कालावधी नसून या कालावधीत आपण काय कमावतो आणि काय सोडून जातो याचं खरं रूप आहे। आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनुभवांची गोळाबेरीज आहे। आयुष्य आणि कर्तबगारी हे दोन शब्द मानवी अस्तित्वाचे सर्वात महत्वाचे पैलू आहेत। मनुष्याच्या जीवनात यश, मान सन्मान आणि प्रगती मिळवून देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्तबगारी। कर्तबगारी ही जन्मतः मिळत नाही, ती सततच्या प्रयत्नांनी विकसित होते। आजच्या स्पर्धेच्या युगात कर्तबगारी खूप आवश्यक आहे। केवळ गुणांपेक्षा कौशल्य, जबाबदारी आणि काम करण्याची क्षमता अधिक महत्वाची ठरते। स्वप्न पाहून किंवा बोलून काही साध्य होत नाही, तर मेहनत, कौशल्य, चिकाटी आणि योग्य कृती यांच्या जोरावर जे यश मिळतं त्याला कर्तबगारी म्हणतात। कर्तबगार व्यक्ती स्वतःचं जीवन उज्ज्वल बनवते आणि समाजालाही प्रेरणा देते। इतिहासात अनेक कर्तबगार व्यक्ती होऊन गेल्या। छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि नेतृत्व यांच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य। APJ अब्दुल कलाम यांनी कठोर परिश्रमानं भारताला विज्ञान क्षेत्रात नवीन उंची मिळवून दिली। त्यांच्या जीवनातून कर्तबगारीचं महत्व स्पष्ट होतं। जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षण, राजकारण, समाजकारण, विज्ञान, क्रीडा आणि संरक्षण यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी पिढी किंवा काम करणाऱ्या स्त्रिया देखील अग्रेसर आहेत। सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, किरण बेदी यासारख्या अनेक महिलांनी स्वकर्तृत्ववान म्हणून समाजात आदर्श निर्माण केला आहे। लोक आत्मविश्वासानं खडतर आणि आव्हानात्मक कार्य पेलतात, समाजाची उंची वाढवतात आणि काळावर आपली मोहर उमटवतात। एखादा विद्यार्थी अभ्यासात सातत्य ठेवतो, चुका सुधारतो आणि मेहनतीनं यश मिळवतो तेव्हा त्याची कर्तबगारी दिसून येते। तसंच शेतकरी, सैनिक, शिक्षक, वैज्ञानिक, कलाकार किंवा खेळाडू प्रत्येक क्षेत्रात कर्तबगार लोक समाजाला दिशा देतात। कर्तबगारीमुळे आत्मविश्वास वाढतो। संकट आली तरी कर्तबगार व्यक्ती खचत नाही, ती नवीन मार्ग शोधते आणि अडचणींवर मात करते। अशा लोकांमुळेच देशाची प्रगती होते। म्हणूनच प्रत्येकानं आळस, भीती आणि न्यूनगंड दूर करून मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकपणा अंगीकारला पाहिजे। थोडक्यात सांगायचं तर आयुष्य ही एक संधी आहे आणि कर्तबगारी ही त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता आहे। प्रत्येकानं आपल्या जीवनात कर्तबगारी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वर्तमानात जगणं, भूतकाळात रमणं किंवा भविष्याची चिंता करणं यापेक्षा वर्तमानात चांगल्या कर्मात रमणं हे खऱ्या अर्थानं आयुष्य सार्थकी लागल्याचं लक्षण आहे। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आनंदानं आणि भान ठेवून जगता आलं पाहिजे। आपलं कर्म नेहमी चांगलं ठेवावं, कुणाबद्दलही वाईट विचार करू नये। कर्तबगार व्यक्ती लहान सहान कामातून आत्मविश्वास मिळवत कठीण आणि आव्हानात्मक कामांना हात घालतात। एकूणच कर्तबगार म्हणजे सक्षम, कार्यक्षम, हुशार किंवा पराक्रमी व्यक्ती। वाखाणण्यात जो कार्य करणारा, जबाबदार आणि अडचणींवर मात करून आपलं उद्दिष्ट साध्य करणारा।

0: करणारा स्किलफुल परफॉर्मर असा माणूस म्हणजेच कर्तबगार होय. सक्षम, समर्थ, कार्यक्षम, हुशार, प्रवीण, कर्तृत्ववान मानव म्हणजे कर्तबगार. केवळ गुणांपेक्षा कौशल्य, जबाबदारी आणि काम करण्याची क्षमता यामुळेच अधिक महत्वाची ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच वेळेचं नियोजन, मेहनत आणि चांगल्या सवयी यांचा सराव करावा. शेवटी असं म्हणता येईल की कर्तबगारी हीच यशाची खरी किल्ली आहे. कर्तबगार व्यक्ती स्वतःचा, कुटुंबाचा आणि देशाचा अभिमान वाढवते. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या जीवनात कर्तबगारी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण काय कर्तबगारी केली हा प्रश्न ज्याचा त्यानं स्वतःला विचारायचा. अन कुटुंब, समाज आणि मुख्य म्हणजे देश याच्यासाठी आपण काय केलं, काय करू शकतो याचाही विचार करायचा. कारण कर्तबगार व्यक्ती स्वतःचा, कुटुंबाचा आणि देशाचा अभिमान वाढवते. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या जीवनात कर्तबगारी विकसित केलीच पाहिजे. बरोबर ना?
1: आयसी अक्षरे रसिके यामध्ये वैदेही जोशी यांचा ललित बंध आपण ऐकलात. कर्तबगारी सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:05 आणि 40 सेकंद झाली आहेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.

FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

0: कुलकर्णी, मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले। त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
1: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे। रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत।
0: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन। पहाटे पहाटे त्या

0: अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो जरूर ऐका, 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
9: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं. ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्वच देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला

0: त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली दोन विभागीय आयुक्त, दोन कलेक्टर, तीन उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली, तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली। पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं। तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे। ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं। पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते। राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला। इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते। छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल।
1: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमी भाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं। कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे। योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले। काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली। या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही। कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे। मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे। बेळगाव कोल्हापूर

रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 94.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहनं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाइन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131244461
6: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय काय करायचं कळत नाही
7: काळजी करू नकोस थंड हो
6: कसं काय
7: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात
6: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
7: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध
6: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20

0: रुपयात।
1: श्रोतो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, 8:40 चिंतन हाच चिंतावणी आणि आज सकाळी 10:55 जितेंद्र घोटे सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम। जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ऍप वरून। श्रोते हो हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये जरूर फोन करा आणि आपले शेतीविषयक प्रश्न शंका तज्ञांना विचारा। तेव्हा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत अवश्य फोन करा। या आठवड्यातले तज्ञ आहेत डॉक्टर पराग तुरखडे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कणेरी। या आठवड्यातला विषय आहे भात रोपावरील कीड रोग व्यवस्थापन। तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत। आमचा फोन नंबर 02132566224 02132566224। आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे, 7:25 होत आहेत। अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत।

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत। मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले। याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती। या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत। मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत।
3: नमस्कार
2: मॅडम। तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
3: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे। त्यापैकी आज आपण माहिती

0: सुट्टी घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारी व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोज्ञा शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
1: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
1: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म. तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
0: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बा भ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच. पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा

0: आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळे हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खर तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहासपूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील

0: माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा aaplimaratha210@gmail.com, आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावगीतं. कार्यक्रमात सुरुवातीला नाग देशपांडे यांची गीतरचना ऐकूया बबनराव नावडीकर यांच्या आवाजात.

आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकरांची गीतरचना ऐकूया. संगीतकार यशवंत देव.

0: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी.
1: आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारचे स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करत आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. भावगीतं आपण ऐकत होतात. आणखी एक गीत आपण ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी आता 7:50 झाली आहेत तेव्हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एक गीत आपण ऐकणार आहोत.
2: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
4: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
5: मागील भागात आपण सायन्स मधल्या स्पेशल इंजिनिअरिंग मेडिकलच्या परीक्षांच्या बद्दलच्या काही गोष्टींना चर्चा करायला सुरुवात केलेली होती. टेक्निकल मधलं करिअर जेव्हा तुम्ही ठरवता आणि त्यावेळेस मी ह्याही गोष्टी स्पष्ट उल्लेख केला होता की आपल्याला काय करायचं आहे याचे निर्णय आपण अगोदर घेऊन त्याप्रमाणे कोर्स निवडलं पाहिजे, अन्यथा मग निर्णय थोडे वेगळे राहतात आणि आपण काम किंवा विचार थोडा वेगळा असतो आणि आपण अभ्यास वेगळा करत राहतो. त्यामुळे स्टेट लेवलच्या ऍडमिशनसाठी पूर्णपणे CET फोकस, JEE फोकस, नॅशनल लेवलच्या ऍडमिशनसाठी IIT ऍडव्हान्सचा फोकस, हे 3 टप्पे फार महत्वाचे आहेत. तर यामध्ये थोड्याशा ज्या ऍव्हरेज गोष्टी आहेत त्या आपण कायम म्हणजे प्रत्येक पालकांच्या मनात बऱ्याचदा प्रश्न असतात, स्पेशली परीक्षेची तयारी करत असताना की JEE परीक्षा तयारी सुरू केली आणि समजा तेवढा स्कोर नाही आला तर नॅशनल लेवल ऍडमिशन मिळणार नाही आणि मग तिथंही ऍडमिशन नाही, स्टेटला ऍडमिशन नसेल तर मग विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. एका अर्थानं हा विचार तसा योग्य आहे, परंतु तयारी करताना हे आता महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की 11वी 12वीची तयारी ही इंजिनिअरिंगचं फाउंडेशन आहे हे पक्कं लक्षात ठेवा. जसं 8वी 9वी 10वीला जर काही नॅशनल लेवलच्या काही परीक्षांची तयारी केली असती तर नक्कीच 11वी 12वीच्या या JEE किंवा NEET परीक्षांना थोडी तयारी करताना सोपं जातं. तसंच सेम आहे की 11वी 12वीचं तुमचं फाउंडेशन खूप चांगलं झालं तरच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा बेस तुमचा उत्तम होणार आहे. आपण पहिल्यांदा आपण टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगच्या ब्रांचबद्दल तयारीबद्दल बोलूया. तर 11वी 12वी तयारी करताना ज्या पालकांना असं वाटतं की मला JEE करायची का CET करायची, याच्यासाठी एक स्पष्ट आणि क्लिअर उल्लेख आहे की जर का विद्यार्थ्यांचे मार्क बऱ्यापैकी 70-75% अभाव असतील आणि त्याचं मॅथ्स आणि इंग्लिश उत्तम असेल किंवा ठीकठाक जरी असेल तरी त्याला JEE तयारी सुरू करायला हरकत नाही. पहिल्या वर्षभरामध्ये JEE पूर्ण तयारी व्यवस्थित करू देत. यामध्ये जर का असं वाटलं की स्कोर थोडा कमी येतोय किंवा तेवढा अपडेट होत नाही तर मग 12वीला गेल्यानंतर तो CET ला स्विच झाला तरी चालू शकेल तिथं. याचा दुसरा उद्देश असा की JEE प्रिपरेशन करत असताना सिलेबसचा कंटेंट असेल, पेपरचं प्रिपरेशन असेल किंवा थोडासा टफनेस असेल याला विद्यार्थी आतापासून तयार होतो. बॉडी क्लॉक चांगलं स्ट्रॉंग सेट होईल, लेवल ऑफ क्वेश्चन्स थोडेसे स्ट्रॉंग सेट होतील आणि त्याच्यामुळे मुलांचं बेसिक्स अतिशय उत्तम होण्याला मदत होईल आणि त्याचा फायदा त्यांना पुढच्या इंजिनिअरिंगच्या अर्थाने नक्की होऊ शकेल. याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की 11वी 12वी करताना फक्त आता परीक्षा म्हणून ते बघू नका, आता करिअरचं फाउंडेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही फक्त CET तयारी सुरू केली तर असं होणार नाहीये का, तर असंही नाहीये. CET तयारी करताना तुम्ही डेडिकेटेड CET तयारी 100% करा, परंतु ज्यादाच्या सर्वासाठी तुम्ही JEE लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिसला घेतले पाहिजेत. एकतर कोर्स स्वतः JEE स्टार्ट लावा आणि JEE प्रिपरेशन सुरू करा किंवा JEE लेवलच्या क्वेश्चन्सवर उतरून तुम्ही त्याचं डेली प्रॅक्टिस करा, असं एक कुठली तरी गोष्ट घडली पाहिजे. त्यामुळे फोकस CET ला ठेवला तर नक्की करू शकाल तुम्ही, पण सोबत JEE लेवलच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस स्टडी मटेरियल फॉलो करायला पाहिजे. आणि जर ते शक्य होणार नसेल तर डिरेक्टली JEE कोर्सनी स्टार्ट करा, एक वर्ष चेक करा आणि मग दुसऱ्या वर्षाला तुम्हाला स्विच करायचं असेल तर करू शकाल. कारण CET-साठीचा अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्याच्यातला 20% अभ्यासक्रम 11वीच्या सिलेबसवर आणि 80% हा 12वीच्या सिलेबसवर असल्यामुळे तुम्हाला फार डिले होणार नाही CET तयारी करायला, पण प्रिपरेशन मात्र बेसिक होऊ शकेल. ऍडव्हान्स बाबत मात्र असं नाहीये, ऍडव्हान्स बाबत हे मात्र नक्की आहे की तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच JEE मेन्स बरोबर ऍडव्हान्सची तयारी करावी लागेल. म्हणजे प्रश्नांची तो ती लेवल असेल, स्टडी मटेरियल असेल, ज्याचा सराव असतील, डाऊट असतील, हे सगळे त्या लेवलनी करा. याचा अर्थ आता असा होतोय की इंजिनिअरिंगची प्रिपरेशन करताना तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड न करता करिअरचं फाउंडेशन म्हणून ती तयारी करायचा प्रयत्न

0: करा. त्यासोबत दुसऱ्याही काही गोष्टी आहेत की जसं जेई नॅशनल लेवलची तयारी करताना भारतातल्या इतर सुद्धा ज्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत त्याही सगळ्या परीक्षांच्या त्याच्याही सगळ्यांच्या ऍडमिशन्स हे वैयक्तिक त्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमावर किंवा त्यांच्या टेस्टवर किंवा जेईच्या मार्कांवर होतात. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स होत राहतील, तयार होतील तिथं. अशा पद्धतीनं प्रिपरेशन सुरू करा. पुढील भागात आपण थोडे थोडे याच काही कॉमन प्रश्नांवर चर्चा करत जाऊया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. भक्तगीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना. संगीतकार श्रीधर पाटील.

श्रीकांत पालगावकर यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांची गीतरचना आहात. संगीतकार श्रीधर फडके. आपण ऐकणार आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आठ समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होत आहे.

0: देन भवन निर्माण और संपत्तियों की खरीद बिक्री पर कड़ी निगरानी रखने का आह्वान किया। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी NTA ने नीट UG 2026 की पुनः परीक्षा प्रश्न पत्र लीक होने के कथित दावों का खंडन किया। अफवाह फैलाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी। पश्चिम बंगाल सरकार राज्य के प्रमुख धार्मिक स्थलों पर सुविधाएं बढ़ाने के लिए बड़े पैमाने पर विकास कार्य शुरू करेगी। भारत ने नेपाल को 72 स्वास्थ्य सुविधाएं और 12 सांस्कृतिक विरासत परियोजनाएं सौंपी। अंतर्राष्ट्रीय हवाई परिसंघ ने कहा वर्ष 2044 तक एशिया प्रशांत क्षेत्र में हवाई यातायात में तेजी लाने में भारत महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। और भारत ने बांग्लादेश को 3-1 से हराकर रिकॉर्ड 6वीं बार सैफ महिला चैंपियनशिप जीती। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। 7:15 वाजलेत।
2: ऐकूया खवय्यांसाठीचा चटकदार कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्येगिरी।
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
4: काय
5: अगं रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी।
6: नुटेलाची एवन चटणी
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात श्रोते हो तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी आपल्यासोबत आहे तुमची खवय्या मैत्रीण अमृता। श्रोते हो जून महिना सुरू झाला, उन्हाळ्याचे दिवस किंवा आंब्याचे दिवस तसे संपत आले, शाळा सुरू व्हायचे दिवस आले असं आपण जरी म्हणलं तरी अजूनही बाजारात आंबा खूप आहे, त्याचबरोबर आता पिकलेले फणस देखील येत आहेत। त्यामुळे आज आपण आंब्यापासून करता येणाऱ्या आणि फणसापासून करता येणाऱ्या काही पाककृती जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया आंब्याचा केक कसा करायचा। यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। आपल्याला या केकसाठी लागणार आहे 1 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी दूध, 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी साखर, त्याचबरोबर प्रत्येकी 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। आता याची कृती सुद्धा अगदी साधी सोपी पटकन होणारी आहे। पहिल्यांदा आपण काय करायचंय की आंब्याचा रस 1 वाटी काढून घ्यायचा आहे, त्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घालून तो अगदी बारीक फिरवून घ्यायचा, त्याची पावडर करून घ्यायची, त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी हा आंब्याचा रस घालायचा, 1 वाटी दूध घालायचं आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा याच मिश्रणात 1 वाटी मैदा घालायचा, त्याचबरोबर 1 वाटी साखर देखील घालायची आणि पुन्हा हे सगळं मिश्रण मिक्सरला 2-3 फिरवून घ्यायचं। हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव झालं की ते एका भांड्यामध्ये काढायचं आणि ते भांड झाकून 10 मिनिटं तसंच बाजूला ठेवून द्यायचं। त्याच दरम्यान गॅसवरती एक कढई व्यवस्थित झाकण ठेवून पूर्व तयारी म्हणून गरम करायला आपल्याला ठेवायची आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर तोपर्यंत ही कढई सुद्धा गरम होते आणि जे आंब्याचं मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे त्यामधला रवा व्यवस्थित फुलला जातो, आंब्याच्या रसासोबत बाकीचं सगळं साहित्य एकजीव होतं 10 मिनिटात। मग त्यामध्येच प्रत्येकी 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची, त्यावर किंचित 1-2 चमचे दूध घालायचं आणि तो सोडा बेकिंग पावडर हे व्यवस्थित फुललं की चमच्यानं ढवळून ते सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून हलकं करून घ्यायचं। हे व्यवस्थित तयार झालं की एका भांड्याला बटर पेपर लावून त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं, व्यवस्थित सेट करायचं ते भांडं हलवून आणि हे भांडं आपण गरम करत ठेवलेली जी कढई असते त्या कढईमध्ये एक छोटं स्टँड ठेवून त्यावर हे केकच्या मिश्रणाचं भांडं ठेवून द्यायचं आणि वरून घट्ट झाकण लावायचं। हवं असेल तर वरती एखादं वजनदार काही त्या झाकणावर ठेवलं तर वाफ किंवा हवा बाहेर जात नाही। गॅस अगदी मंद ठेवायचा, अगदी बारीक ठेवायचा आणि साधारण 15-20 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघितलं तर छानपैकी घरच्या घरी ओव्हन शिवाय हा आंब्याचा केक तयार होतो। तर श्रोते हो बघा पटकन होणारी सोपी घर

च्या साहित्यात करता येणारी ही आंब्याच्या केकची पाककृती आहे. मुलांच्या शाळा सुरू होतीलच, पण तत्पूर्वी ही केकची पाककृती तुम्ही जरूर करून पहा. रुचिर मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, आता आपण जाणून घेणार आहोत फणसाचे द्रोण या पदार्थाची पाककृती. यासाठी लागणारं साहित्य आहे 1.5 वाटी तांदूळाचं पीठ, पिकलेल्या फणसाचे गरे असतात त्याचे काप 1 वाटी आपल्याला लागणार आहेत, 1.5 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी गुळ, थोडस तूप लागणार आहे आणि काही फणसाची पानं लागणार आहेत. आता याची कृती अशी आहे की आपण 1.5 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते एका कढईमध्ये घ्यायचं, कढई गॅसवर ठेवायची, या ओल्या खोबऱ्यामध्येच 1 वाटी गुळ घालायचं आहे. आवडीनुसार गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. हे गुळ आणि खोबरं एकत्र व्यवस्थित परतत राहिलं की ते गुळ विरघळतं, त्याचं सारण व्हायला लागतं. त्याच दरम्यान यामध्ये पिकलेल्या फणसाचे जे गरे आपण घेतलेले आहेत त्याचे काप व्यवस्थित करून या मिश्रणात घालायचे आणि ते सगळं साहित्य एकत्र परतत राहायचं. फणसाच्या गरांचे तुकडे आणि खोबऱ्याचं मिश्रण गुळासोबत हे सगळं एकजीव झालं की 5 ते 7 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. यामध्ये आपण फणसाचा वापर केलेला असल्यानं ती फणसाची चव किंवा फणसाचा तो वास याला यायला हवा, यासाठी आपण इथं वेलची पूड न वापरलेली ही केव्हाही उत्तम. आता यानंतर काय करायचं आहे की आपण तांदूळाचं पीठ साधारण 1.5 वाटी घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये 1.5 वाटी पाणी गरम करत ठेवायचं. त्या पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि कणभर मीठ घालायचं आणि मग हे तांदूळाचं पीठ त्या उकळत्या पाण्यात घालून छान एकजीव करून 5 मिनिटं झाकून ठेवून वाफ याला येऊ द्यायची. ही तांदूळाच्या पीठाची उकड तयार होते. साधारण 10 मिनिटांनंतर ही उकड छान मळून घ्यायची. मग आपण जी फणसाची पानं घेतलेली आहेत त्या पानाला कोनाचा आकार करून घ्यायचा. हा कोन करताना आपण टूथपिकचा वापर करू शकतो किंवा एखादी बारीकशी काडी कसली असेल तर त्याचा वापर करून हे सगळे 5-6 कोन करून घ्यायचे. त्या कोनामध्ये आपण ही जी तांदूळाच्या पिठाची उकड केलेली आहे ती त्या कोनामध्ये लावून घ्यायची सगळी आतून आणि त्याच्यामध्ये हे खोबरं, फणसाचे काप आणि गुळ याचं जे मिश्रण केलेलं आहे, सारण आहे, ते त्यामध्ये भरायचं. पुन्हा त्याला वरून त्या उकडीनच बंद करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळे 6-7 कोन करून झाले की एकत्र एका भांड्यामध्ये आपण हे उकडायला ठेवायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण मोदक वाफवून घेतो किंवा इडल्या वाफवतो त्या पद्धतीनं हे सगळे द्रोण आपण वाफवून घ्यायचे आहेत. साधारण 1-10 मिनिटांनी हे फणसाचे द्रोण तयार होतात. छान साजूक तूप घालून या फणसाच्या द्रोणाचा आस्वाद आपण मस्तपैकी घेऊ शकतो. रुचिर मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, आता जाता जाता मी आपल्याला एक मुरांब्याचा प्रकार सांगणार आहे. उन्हाळ्याचे दिवस म्हणलं की लोणची, जॅम, मुरांबा हे बऱ्याचदा आपण सगळेजण करत असतो, पण थोडासा वेगळा प्रकार तो आहे अंजिराचा मुरांबा. ओली अंजीर बाजारामध्ये आपल्याला मिळतात, फळ म्हणून आपण घेऊन येतो, नुसतंच खातो कारण त्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहेत, आपल्या शरीराला ते उपयुक्त आहे. पण सीझन पुरतं हे मर्यादित न ठेवता आपण वर्षभर खाऊ शकतो, यासाठी हा अंजिराचा मुरांबा आपण नक्कीच करू शकतो. तर याची पाककृती जाणून घेऊया. यासाठी आपल्याला 10 ते 12 ओली अंजीर लागणार आहेत, त्याचबरोबर 1/4 वाटी साखर लागणार आहे, साधारण 1/2 ते 1 वाटी पाणी लागणार आहे, 1 लिंबू आणि त्याचबरोबर दालचिनीचे तुकडेही आपल्याला हवेत. अंजीर ही पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर एका अंजिराचे 8 तुकडे होतील याप्रमाणे सगळी अंजीर चिरून घ्यायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये 1/4 वाटी साखर घालायची आणि ती साखर बुडेल इतकं पाणी त्यामध्ये घालायचं. त्याचबरोबर हे अंजिराचे काप सगळे घालायचे आणि हे सगळं मिश्रण गॅसवर ठेवायचं. मिश्रण चांगलं खळखळून उकळलं की गॅस बारीक करायचा. बारीक गॅस करूनही हे मिश्रण पुन्हा गॅसवर तसंच 10 मिनिटं उकळत ठेवायचं आहे, कारण तो पाक जो असतो

0: तो पातळ झालेला असतो, तो थोडासा दाटसर व्हायला हवाय. 10 मिनिटांनंतर त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 1 लिंबाचा रस यामध्ये घालायचा. हे सगळं मिश्रण पुन्हा एकजीव व्यवस्थित एकत्र करायचं. पाक आपल्याला हवा तितका घट्ट पातळसर बघून गॅस बंद करायचा. मिश्रण पूर्ण थंडगार झाल्यावर काचेच्या हवाबंद बाटलीमध्ये हे भरून ठेवायचं की वर्षभर आपल्याला हा अंजिराचा मुरांबा केव्हाही खाता येतो. श्रोते हो, पौष्टिक आणि एक टिकाऊ पदार्थ म्हणजे हा अंजिराचा मुरांबा, जो मुलांना डब्यात द्यायला किंवा घरीही खायला नक्कीच छान वाटेल, आवडेलही. तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण आज सांगितलेल्या ह्या पाककृती आंब्याचा केक, फणसाचे द्रोण आणि अंजिराचा मुरंबा हे तुम्ही जरूर करून पहा, आणि कसे वाटले पदार्थ याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. मी तुमची खवय्या मैत्रीण अमृता आज आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी, हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हटलं म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी पुलाव मसाले भात प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्यागिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना पाहत आहात. संगीतकार अवधूत गुप्ते. आपण पाहत आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेप करत आहोत.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेचे स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडरमागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून

परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची यूपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सीव्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा.

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं युपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतावणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. माणूस समाजात जन्माला येतो, जगतो आणि एक दिवस मरतो. याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे मासा पाण्यात राहतो त्याप्रमाणे माणूस समाजामध्ये नांदत असतो. समाजामध्ये जे निरनिराळे घटक असतात त्या सर्वांचे माणसावर ऋण असतं. शेतकरी शेतात काम करतात, कामगार कारखान्यात राबतात, कारकून आणि अधिकारी ऑफिसात कार्य करत असतात, इंजिनियर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, लोहार, सुतार, शास्त्रज्ञ हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्य करत असताना राष्ट्राला योगदान करत असतात. या सर्वांचं ऋण समाजातील प्रत्येक माणसावर होत असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसावर माता, पिता, गुरु, सद्गुरु आणि परमेश्वर यांचंही फार मोठं ऋण असतं. थोडक्यात, असंख्य लोकांचे हातभार लागतात तेव्हा माणसाचं जीवन सुसह्य आणि सुखावह होत असतं. समाजाचं हे ऋण प्रत्येक माणसानं जाणून घेतलं पाहिजे. समाजाचं हे ऋण लक्षात न घेता जो स्वार्थी आणि संकुचित वृत्तीनं समाजाचं ऋण मानत नाही तो माणूस परमेश्वराच्या दरबारात चोर ठरतो. चोर म्हटला की त्याला शिक्षाही होतेच. त्याचप्रमाणे समाज ऋण न फेडणाऱ्या या चोरांना निसर्ग नियमाप्रमाणे शिक्षा होतेच. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक माणसानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समाज सुखी

तर मी सुखी आणि समाज दुःखी तर मी दुःखी, ही वस्तुस्थिती प्रत्येक माणसानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. घरामध्ये 10 माणसं असतील आणि त्यांच्यापैकी एक जरी आजारी पडला तरी त्या आजारपणाचे अनिष्ट परिणाम घरातील इतर माणसांवर होऊन घराचं स्वास्थ्य पार बिघडून जातं. समाज हे सुद्धा प्रत्येक माणसाचं घरच आहे. म्हणूनच समाजातील सर्व माणसांनी सामंजस्य आणि सहिष्णुता यांच्या अधिष्ठानावर एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. मी सुखी झालो म्हणजे झालं, समाज गेला खड्ड्यात असं समजणारी माणसं अक्षरशः समाजकंटक असून निसर्ग नियमाप्रमाणे त्यांना परमेश्वराच्या दरबारात शिक्षा भोगावीच लागते. समाज ऋण फेडायचं म्हणजे नेमकं काय करायचं? प्रत्येक माणूस पोट घेऊन जन्माला येतो. स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी त्याला काम करावंच लागतं. प्रत्येक माणूस हे काम त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आणि लायकीप्रमाणे करत असतो. माणसानं पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे असा निसर्गाचा नियमच आहे. या निसर्ग नियमाप्रमाणे काम करत असताना प्रत्येक माणूस परमेश्वराच्या विश्वाच्या रहाट गाडग्याला कळत नकळत हातभार लावत असतो. परंतु नुसतं काम केल्यानं समाज ऋण फिटलं जात नाही. माणूस काय काम करतो याच्यापेक्षा तो ते काम कसं करतो याला अधिक महत्व आहे. समाजाचं ऋण लक्षात घेऊन समाज कल्याण साधण्याच्या शुद्ध हेतूनं जो त्याच्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे सचोटीनं आवडीनं आणि कौशल्यानं करतो तोच माणूस काम करून समाज ऋण काही प्रमाणात फेडत असतो. म्हणून या संदर्भात जीवनविद्येचा लव वर्क असा महत्वाचा सिद्धांत आहे. परंतु एवढं केल्यानंच समाजाचं ऋण पूर्ण फिटण्यासाठी आणखीन एक गोष्ट अवश्य केली पाहिजे. प्रत्येक माणसाला परमेश्वरानं कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय आणि कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, भावनाशक्ती वगैरे देणग्याने युक्त असं मानवी शरीर अक्षरशः फुकट दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक माणसानं या शरीराचा योग्य उपयोग करून समाजकल्याण साधण्याच्या हेतूनं कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे निरपेक्ष सेवा केली पाहिजे. मोठी माणसं समाजाची मोठी सेवा करतील तर छोटी माणसं छोटी सेवा करतील. इतरांचं भलं करण्यासाठी किंवा कल्याण करण्यासाठी ज्याला जे करणं शक्य असतं ते केल्यानं समाजाचं ऋण फिटलं जातं. किमान पक्षी प्रत्येकानं नित्य शुभचिंतन केलं तरी सुद्धा समाजाचं ऋण फेडता येणं शक्य आहे. शुभचिंतन केल्यानं माणसाला समाज ऋण फार चांगल्या रीतीनं फेडता येणं शक्य आहे. सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती संपत्ती मिळावी, सर्वांना आनंद आरोग्य ऐश्वर प्राप्त व्हावं आणि सर्वांचं कल्याण होण्यातच माझं कल्याण आहे असं शुभचिंतन जर प्रत्येक माणूस मनापासून आणि प्रामाणिकपणे करीत राहील तर तो समाज ऋण उत्तम रीतीनं फेडू शकतो. हे शुभचिंतन करण्यासाठी ना कष्ट ना खर्च इतकंच नव्हे तर हे शुभचिंतन रिकामपणे सतत करता येतं. समाज ऋण फेडून समाज कल्याण साधण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंच कळून येईल. थोडक्यात, समाज ऋण फेडण्यासाठी आणि स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधण्यासाठी जीवनविद्या हाकारून सांगते, लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. याचा अर्थ असा की आवडीनं काम करा आणि सर्वांचं भलं व्हावं अशी मनापासून इच्छा करा म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करेल. लव वर्क विथ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी ही गोष्ट आपण केलीच पाहिजे. याचा अर्थ असा की माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे. या कामाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे घरातलं काम, दुसरं संस्थेचं काम आणि तिसरं कुटुंबाच्या चरितार्थासाठी वाट्याला आलेलं काम. पहिलं घरातलं काम केल्यानं घराची

चांगली राखण होते. दुसरं, संस्थेचं काम सेवाभावानं केल्यानं पुण्य प्राप्त होतं, जे पैशा इतकंच संसारामध्ये उपयोगी पडतं. तिसऱ्या प्रकारचं म्हणजे चरितार्थासाठी केलेलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्यानं एका दगडात 6 पक्षी मारता येतात. तिसऱ्या प्रकारचं काम मनापासून प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे केल्यानं एक म्हणजे त्या माणसाचा सर्व संबंधितांवर प्रभाव पडतो आणि त्याची सर्वांगानं आणि सर्वार्थानं प्रगती होत राहते. ही प्रगती उत्कर्ष आणि उन्नती अशा दोन प्रकारची असते. उत्कर्ष म्हणजे अधिभौतिक प्रगती आणि उन्नती म्हणजे मानसिक आध्यात्मिक प्रगती. अधिभौतिक प्रगतीमुळं त्याला समृद्धी आणि सुयश प्राप्त होतं आणि उन्नतीमुळं त्या माणसाला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाची अशी

0: प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे केल्यानं एक म्हणजे त्या माणसाचा सर्व संबंधितांवर प्रभाव पडतो आणि त्याची सर्वांगानं आणि सर्वार्थानं प्रगती होत राहते. ही प्रगती उत्कर्ष आणि उन्नती अशा दोन प्रकारची असते. उत्कर्ष म्हणजे अधिभौतिक प्रगती आणि उन्नती म्हणजे मानसिक आध्यात्मिक प्रगती. अधिभौतिक प्रगतीमुळं त्याला समृद्धी आणि सुयश प्राप्त होतं आणि उन्नतीमुळं त्या माणसाला सुख शांती आणि समाधान प्राप्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाची अशी प्रगती होत असताना त्याच्या कुटुंबाला आनंद स्वास्थ्य आणि समृद्धी प्राप्त होऊन कुटुंबातील सर्व माणसं सुखी होतात. तिसरी गोष्ट अशी की तिसऱ्या प्रकारचं काम केल्यानं त्याचे इष्ट परिणाम समाजावर होतात. माणूस कुठलंही काम करतो तेव्हा त्याचा संबंध कळत न कळत समाजातील लोकांशी येतो. मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यानं समाजातील संबंधित लोक संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद त्या माणसाला प्राप्त होऊन ते पुण्यरूपानं त्याच्या गाठी जमा होतात. चौथी गोष्ट अशी की तिसऱ्या प्रकारच्या कामानं राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होते. मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केल्यानं म्हणजेच भ्रष्टाचार न केल्यामुळं काळा पैसा निर्माण होत नाही, कार्याची गुणवत्ता वाढते, परदेशात राष्ट्राची पत वाढते आणि राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारून राष्ट्राला श्रीमंती आणि समृद्धी प्राप्त होते. आता पाचवी गोष्ट अशी की तिसऱ्या प्रकारचं काम केल्यानं त्याचे इष्ट परिणाम या विश्वात होतात आणि विश्वात शांती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. आणि सहावी गोष्ट अशी की असं काम केल्यानं देवाची पूजा म्हणजे देवाची सेवा केल्याचं श्रेय आपोआप पदरात पडतं, ते वेगळंच. थोडक्यात कर्मकांड करण्यापेक्षा कर्म चांग करणं हे दशलक्षपटीनं श्रेष्ठ आहे या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी सत्कर्म करणं हीच खरी उपासना या धारणेनं सत्कर्मावर श्रद्धा पाहिजे आणि त्याचं फळ मिळण्यासाठी तुमच्याजवळ सबुरी पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: डॅडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
2: एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.

0: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
1: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाईन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
0: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131244
2: स्फूर्ती दही वाटीभर
3: थंडावा पोटभर
2: उन्हाळा असो वा उपवास
3: स्फूर्ती दही एकदम खास
2: स्फूर्ती
4: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
5: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
6: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
7: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय काय करायचं कळत नाही
8: काळजी करू नकोस थंड हो
7: कसं काय
8: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे पूर्वीच्या किमतीत फक्त 20 रुपयात
7: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
8: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध
7: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात
9: आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचा कार्यक्रम 9 वाजता आपण ऐकणार आहात गीत बहार 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात शहर विकास आणि कायदे याविषयी अॅडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिली माहिती

0: चिंतन हाच चिंतावणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: ही यादी

0: अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकरांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरती.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

संगीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना असतील, वेगवेगळे प्रसंग असतील, ते चित्रपटांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. त्याचबरोबर माणसाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना रोजच्या ज्या घडामोडी आहेत, रोजच्या घडणाऱ्या घटना आहेत, किंवा रोज आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक वाटतात, ज्या आपल्या दिनचर्येमध्ये दिसून येतात, या सगळ्यांचा समावेश सुद्धा हिंदी चित्रपटातल्या अनेक गाण्यांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आज आहे रविवार, तर या रविवारचा संदर्भ घेऊन सुद्धा काही गाणी चित्रपटांमध्ये आलेली आपल्याला बघायला मिळतात, आणि म्हणूनच अशी गाणी आपण ऐकणार आहोत आजच्या गीत बहार या कार्यक्रमात. सुरुवातीला कन्यादान चित्रपटासाठी नीरज यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार शंकर जयकिशन, गायक कलाकार महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सहकारी.

भोलभ का अस्थाना होगा।

0: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये नीरज यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते शंकर जयकिशन.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ.
0: आपण त्यात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून गीत बहार हा कार्यक्रम. राजा भैया या चित्रपटातलं गीत ऐकूया.

सुरिंदर सोढी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी राजा भैया चित्रपटासाठी, आणि आवाज होता गोविंदा यांचा. गोविंदा यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. अंजानी राहे या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजात इंदिवर यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
1: Monday, Tuesday, Wednesday, no! Thursday, Friday, Saturday, no!

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाले हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम। कार्यक्रमात आता आपण ऐकूया राजाजी या चित्रपटातलं कुमार सानू आणि सपना मुखर्जी यांच्या आवाजातलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद।

कुमार सानू आणि सपना मुखर्जी यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी राजाजी या चित्रपटासाठी. गीत बहार कार्यक्रमात शेवटी अंश या चित्रपटासाठी समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार नदीम श्रवण, गायिका कविता कृष्णमूर्ती.

अंश या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 9:30 वाजलेत. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
2: कायद्याविषयी बोलू काही

0: नमस्कार श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कायदा आणि शहर विकास या विषयाची बरीचशी माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतलेली आहे. या भागामध्ये आपण घर बांधणीसाठी येणे परवाना कितपत गरजेचा आहे, वन टाइम प्रीमियमचा फायदा कशा पद्धतीनं होतो याविषयीची माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. चला ऐकूया. नमस्कार श्रोते हो, शहराच्या विकासाच्या दुसऱ्या भागामध्ये बिगर शेती म्हणजेच एनए गुंठेवारी, एनए परवानगी रद्द केल्याबाबतचा नवीन आदेश या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. कोल्हापुरात किंवा इतर शहरात सुद्धा आपण असं पाहतो की अनेक जणांना बिनशेतीचे गुंठेवारी प्रश्न सतावतात, पण कायद्याचं मात्र अज्ञान आहे आणि नियम गुंतागुंतीचे आहेत. त्यांना जसं कोणी सल्ला देईल ना तसे ते आपापल्या ठिकाणी घर बांधून राहतात, पण बऱ्याचदा असे व्यवहार कायदेशीर नाहीये असं लक्षात येतं. आपण आजच्या भागामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेणार आहोत. आणि आजही आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे सर. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. शहर विकासाच्या प्रक्रियेमध्ये गुंठेवारी बिनशेती या सगळ्या गोष्टींचं महत्व काय आहे?
1: शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये एनए हा जो भाग आपण म्हणतो ना बोलीभाषेमध्ये, त्याला खूप महत्व आहे. कारण शहरीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये लोक ग्रामीण भागातून शहराकडे जातात, स्थलांतरित होत आहेत मोठ्या प्रमाणावरती. त्यामुळे मग रहिवासाचा त्यांचा प्रश्न निर्माण होतोय. आणि रहिवास म्हटलं की त्याला रहिवासाची परमिशन पाहिजे. आणि त्यासाठी मुख्य परमिशन म्हणजे जो वापर आहे रहिवासाचा, त्याची परमिशन म्हणजे बिनशेतीची. बिनशेती रहिवास असा एक भाग दिला की वापराचे तुमचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जसं आपण मागच्या भागामध्ये बोललो तसं की विकास आराखड्यामध्ये प्रत्येक भौगोलिक प्रदेशाचे असे वेगवेगळे भाग केले जातात, म्हणजे त्याचे उद्देश लक्षात घेऊन पण त्याचे झोन केले जातात. मग ग्रीन झोन, रेड झोन, येलो झोन असे त्याचे झोन्स असतात. आता उदाहरणार्थ एके ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता जास्ती आहे आणि पर्यावरणाची गोष्टी देखील बघायला पाहिजेत, तर म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटीजना, मग ते काय करतात की शहराच्या सगळ्या भागांमध्ये विकास करणं त्यांना शक्य होत, सगळीकडे सिमेंट काँक्रीटच्या इमारती बांधून टाकल्या, तर मग जे नैसर्गिक साधन संपत्तीचं पण आपल्या हनन होऊन जाईल. ह्या

0: याचं जपणूक जर करायची असेल तर काही भाग ना विकास या सदराखाली आपल्याला वेगळा मोकळा ठेवावा लागतो. जिथे आपल्याला विकास करायचा नाही त्याला आपण ग्रीन झोन असं म्हणतो, आणि काही ठिकाणी येलो झोन असं म्हटलं की तो बहुतांशी रहिवासाचा भाग आहे किंवा वाणिज्याचा भाग आहे. मग तो जो झोन प्रमाणे आपल्याला पूर्वी काय करायला लागायचं की जर येलो झोन असेल तर ती जागा रहिवासासाठी किंवा छोट्या मोठ्या उद्योगांसाठी म्हणजे दुकानं आपले छोटे मोठे उद्योग ह्याच्यासाठी जागा त्या सुनियोजित अशा पद्धतीनं केल्या जायच्या. परंतु त्याच्यासाठी जरी ह्या झोनच्या अंडर एखादी जमीन माझी समजा येत असेल येलो झोनमध्ये, तरी पण मला त्या कलेक्टरकडे जाऊन प्रांत ऑफिसकडे जाऊन म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसरकडे जाऊन वेगळी एनएची परमिशन घ्यायला लागायची पूर्वी. की जी आता रिसेंटली काही दिवसांपूर्वी की जी एनएची जी अट आहे की जरी येलो झोन मध्ये असलं तरी पण वेगळी एनएची परमिशन घ्यायची, आणि एनएची परमिशन घेऊन पुन्हा बिल्डिंग बांधायची तर बिल्डिंगची पण परमिशन घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या परमिशन्सच्या याच्यामध्ये त्याची जी काही त्रास होत होता त्याच्यापासून आता सुटका करायचा एक प्रयत्न सुरू आहे. आणि त्याचा पहिला भाग म्हणून एनएचं अट जी आहे एक वेगळ्या पद्धतीनं ती रिलॅक्स केली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे आता येलो झोन मध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे एनएच्या परमिशनची आवश्यकता नाही.
1: सर, आम्ही असं ऐकलं आहे की घर बांधणीसाठी एनए परवानगीची गरज नाहीये, तर हे नेमकं काय आहे?
0: तर हा नवीनच निर्णय आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाने 10 फेब्रुवारी 2026 म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच असा जीआर प्रसिद्ध केला ज्याच्यामध्ये थोडी कम्पॅरेटिव्हली जी काही गोष्टी घडल्या म्हणजे पूर्वी काय पद्धत होती आणि आताची काय पद्धत आहे असं आपण थोडस बघू, म्हणजे आपल्याला ते समजायला सोपं जाईल. आता जुनी पद्धत इतकी क्लिष्ट होती, त्याच्यामध्ये पैसा ऊर्जा वेळ असं खूप त्याचा अपव्यय करणारी होती, आणि जी नवीन पद्धत आहे जी या जीआर नुसार जी नवीन पद्धत आहे ती अत्यंत सोपी सुटसुटीत अशा पद्धतीची आहे. आता त्याच्यातले काही भाग आपण बघूया. पहिला भाग काय की पूर्वी येलो झोन हा रहिवासातला भाग आहे आपण मग अशी म्हटलं, तर तसं जरी असलं तरी पुन्हा सेपरेट परमिशन घ्यावी लागायची. येलो झोन मध्ये रहिवासाची साठी एनए करायची, बिनशेती रहिवास या कारणासाठी वेगळी परमिशन घ्यावी लागायची. मग जो भाग रहिवासासाठी एनए केलेला आहे तिथेच आपल्याला बांधकाम परवानगी घ्यायला लागायची पुन्हा. हा जो भाग होता तो सगळा आता बदलला आणि पुन्हा आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही. आता बांधकाम परवानगी ज्या विभागाकडून मिळते म्हणजे आपल्याकडे आता महापालिका देते बांधकाम परवानगी, काही ठिकाणी नगरपंचायत नगर परिषद देते किंवा प्राधिकरण देतं, तर तीच अथॉरिटी जी प्लॅनिंग अथॉरिटी आपण म्हणतो किंवा बांधकामची परवानगी देणारी जी अथॉरिटी आहे तीच तुम्हाला एनएची अट रद्द करून त्याच्याऐवजी काही गोष्टीची पाहणी करायची ती एकाच खिडकीखाली ते पाहतं सगळी गोष्टी, ते तुमच्याकडून काही रक्कमा भरून घेतं आणि तुम्हाला क्लिअरन्स देतं. म्हणजे एनएसाठी दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे जाण्याची गरज नाही आता नवीन पद्धतीनुसार. हा एक भाग झाला. दुसरं की ह्या दोन दोन कार्यालयांकडे जाण्यामध्ये एक रेव्हेन्यू ऑफिसरकडे जो वेळ जायचा आणि पैसा खर्च व्हायचा तो आता बंद झाला आणि दोन्ही डिपार्टमेंट एके ठिकाणी आली, ही एक खिडकी योजना जशी होती ना तसा हा भाग झाला. दुसरा भाग, पूर्वी ना ज्यांचे एनए प्लॉट असतील त्यांना दरवर्षी एनए टॅक्स तलाट्याकडे जाऊन भरावं लागतं. म्हणजे बिनशेती सारा म्हणतो आपण, जसा शेतसारा असतो तसा बिनशेती सारा म्हणजे लगान म्हणतो ना आपण तसा, तो लगान प्रत्येक वेळेला जाऊन भरावा लागतो आपल्या जमिनीचा. मग तो बिनशेती सारा त्याला प्रत्येक वर्षी भरायला लागायचा, प्रत्येक वेळेला तो भरेलच असं नाही, तो कुठेतरी प्लॉट घेऊन ठेवतो आणि तो स्वतः कुठेतरी सर्व्हिसला दुसरीकडे जातो परदेशात जातो मग त्याचा टॅक्स तसाच राहतो. ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया काढण्यासाठी त्यांनी काय केलं की नवीन एनए जेव्हा तो करेल म्हणजे प्राधिकरणाकडून किंवा महापालिकेकडून त्याची परमिशन घेईल तेव्हा ते काय करतात की तुमच्याकडून वन टाइम प्रीमियम भरून घेतात. ती रिसीट एकदा सांभाळून ठेवली की आपल्याला पुन्हा कधीही त्या एनएची दरवर्षीची जी रिकरिंग जो त्याचा टॅक्स लागायचा तो सगळा बंद झाला. हा जो ईज आला ना लोकांना की बिगरशेती वापरायसाठी हेलपाटे नको होत, पैसे वेगवेगळ्या ठिकाणी सारखे सारखे खर्च करायला नको, दरवर्षी त्या तलाट्याला उडकायचं मग जायचं त्याच्याकडे पैसे, हे सगळे जे माणसाच्या मागे व्याप होते ते सगळे आता कमी झाले. आता हे जे पैसे भरायचे म्हणतात ना वन टाइम पैसे भरायचे ते काही जास्ती रक्कम नाहीये म्हणजे त्या मानाने, तर आता 1000 चौरस मीटर पर्यंत जर तुमचं प्लॉट असेल एनए प्लॉट असेल तर मग तुम्हाला 0.10% तुमची जी काही किंमत असेल त्या प्लॉटची रेडी रेकनरप्रमाणे म्हणजे शासकीय मूल्यांकन जसं निघतं ना एखाद्या प्लॉटचं तो दर काढला जाईल आणि त्याच्या 0.10% तुम्हाला त्याचं एकदाच प्रीमियम वन टाइम प्रीमियम भरला की तुम्हाला परत कधीही प्रीमियम किंवा कुठलाही टॅक्स भरायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जर 4000 पर्यंतचा प्लॉट असेल तर 0.25% आणि 4000 पेक्षा मोठे प्लॉट असतील तर 0.50%. तसं जर बघायला गेलं तर एका प्लॉटची किंमत बघितली तर 0.50% म्हणजे काहीच नाही. म्हणजे त्यामुळे प्रीमियम जो भरून जर केलं तर आज लोकांना

0: खूप ती चांगली सुविधा झाली आहे असं म्हणायला हरकत नाही, त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे. आता पूर्वी किनी येण्याची एक सनद असायची, म्हणजे बिगर शेतीची प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये अटच असायची. येणे ऑर्डर मध्ये तुम्ही जर वाचलं जुन्या त्याच्यामध्ये की तुम्हाला सनद घेणं बंधनकारक राहील. मग ती सनद म्हणजे काय की तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला त्या परमिशन त्याची देते वेगळी आणि ती एक ग्रांट करून तुम्हाला देते लेखी स्वरूपात द्यायची. ती आता सनद घेण्याची पण काही गरज नाही. म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जाणं, तिथली हेल्पाठी, तिथल्या खर्चाची सुसूत्रता आली, नंतर वेळ वाचला दोन्हीकडे जाण्याचा. त्याच्यानंतर काय झालं की बँकांच्याकडे पण हे गोष्टी कर्ज उपलब्ध होण्यासाठी जी एक सोयी सुविधा झाली ती एकाच विंडो खाली झाल्यामुळे बँक लगेच तुम्हाला बांधकाम परवाना मिळाला की पुन्हा वेगळं येणे पाहायचीच गरज नाही. बँकांना ते सोपं झालं कर्ज द्यायला, म्हणजे क्लिअरन्स बँकांकडून कर्जासाठीचा जो येतो त्याला जो वेळ लागतो तोही सोपा सुटसुटीत झाला. याच्या इतकंच नव्हे तर ह्याच्या पुढे जी बिनशेतीचं आपल्याला 7-12 वरती नोंद करावी लागते ना, ती सुद्धा त्यांनी ऑनलाईन करून टाकली. म्हणजे तुम्ही इकडे एकदा वन टाइम प्रीमियमचे पैसे भरलेत की बिनशेतीची रेकॉर्ड जे आहे ते आपोआप आपल्या 7-12 वरती जाईल अशी नियोजन आणि आदेश या नवीन GR मध्ये केलेले आहेत. म्हणजे मला वेगळं जाऊन सांगायची गरज नाही की अरे बाबा माझं पूर्वी माझी शेती होती आता माझं बिनशेती झालंय तरी 7-12 वरती माझी नोंद व्हायला पाहिजे, मग त्याप्रमाणे सारा बदलून घ्यायला पाहिजे, सारा त्याचा जास्तीचा होतो वेगळा होतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं त्यातलं जे लोकांना हेलपाटे मारण्याचं जे काम आहे ह्या लोकांच्या सुविधा ह्या बघितलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की शेतजमीन घेतल्यानंतर बिनशेती करण्यासाठी जवळजवळ पूर्वी आता 6 महिने लागायचे. आता आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्राधिकरणाकडे जायचं, म्हणजे जिथे आपल्याला घर बांधायचं त्या ऑफिसरकडे जायचं, त्यांच्याकडे आपल्याला नकाशा मंजुरीला टाकायचा आणि ते येण्याचा जो प्रीमियम आहे तो भरला की आपले सगळे प्रश्न तिथे सुटतील. म्हणजे हा इतका जो ईज आणला याच्यामध्ये हा झालेला आहे. एकच गोष्ट आहे मात्र की ज्या काही पूर्वी जमिनी इनाम जमिनी असायच्या त्या इनाम जमिनींचं म्हणजे क्लास 2 लँड आपण ज्याला म्हणतो त्या क्लास 2 लँड आहेत त्या मात्र आपल्याला त्याच्याबद्दलची जी त्याचं निराकरण जे आहे की बाबा ती सोडवून घ्यावं लागतं, इनाम रद्द करावं लागतं आणि ती स्वतःच्या नावावरती करून घ्यावी लागते जमीन मालक म्हणून. त्याची जी प्रक्रिया आहे ती मात्र आता देखील आपल्याला करावीच लागेल. त्या महसुली अधिकाऱ्याकडे जावं लागेल, त्याचा काही रक्कम भरावी लागेल आणि ते करून घ्यावं लागेल. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे.
1: सर आता तुम्ही उल्लेख केला की इनाम जमिनी याचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे, तर इनाम जमीन म्हणजे काय आणि त्याच्या विक्रीबाबत आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणती बंधनं आहेत का याला?
0: आधी लक्षात घ्यायला पाहिजे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या बोली भाषेमध्ये कोल्हापूरच्या लोकांना पण समजू शकेल की इनाम जमिनी म्हणजे बी टेन्युअर जमिनी. आपण जे म्हणतो ना बी टेन्युअर काढलं, बी टेन्युअर त्या इनाम जमिनी आहेत. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये क्लास 2 लँड्स पण म्हणतात, वर्ग 2च्या जमिनी असं पण प्रचलित आहे शब्द. तर त्या काय आहेत की पूर्वी राज्य होते, प्रशासक होते, त्यांनी आपल्या सैनिकांना, धार्मिक संस्थांना त्यांच्या कार्याबद्दल, ते जे काही कार्य करायचे सैनिक वगैरे त्यांच्या कार्याचा एक परतावा म्हणून, मोबदला म्हणून त्यांना काही रक्कम देण्याच्या ऐवजी पूर्वीची लँडची मुबलकता होती त्यामुळे त्याप्रमाणे ते त्यांना लँड द्यायचे आणि सांगायचे की ही लँड मालकी हक्कानं तुला दिलेली नाही, तर तू काय करायचंस की तू अमुक एक काम केलं, आता जे पूर्वीचे पाटील कुटुंब असायचं किंवा देशपांडे कुटुंब जे रेव्हेन्यू कलेक्ट करायचे, लोक कुलकर्णी वतन असायचं त्यांचं, ते इनाम त्यांचे मोबदला म्हणून त्यांना एक लँड द्यावी. ती लँड शासनाच्याच मालकीची राहील, परंतु ती कसायची, त्याच्यात उत्पन्न घ्यायचं, हा जो लाभ आहे ज्याला ते इनाम प्राप्त आहे त्यांना ते घ्यायचं. मग ते कसं ओळखायचं की ती त्याच्या मालकीची आहे की नाही, त्याचं नाव तर त्याच्यावरती आहे, मग कसं ओळखायचं, तर क्लास 2 लँड असलेलं राहायचं. म्हणजे ती व्यक्तिगत जर लँड असेल तर ती क्लास 1 लँड असते, ए टेन्युअरची लँड असते, पण जेव्हा ती इनाम म्हणून धारण करतो तेव्हा त्याच्या मालकीची नाही होत, मालकी सरकारचीच राहणार आणि हा तो उपभोगणार, त्याला ती परत काही कालावधीसाठी नाही दिलेली, वंश परंपरेने उपभोगायची. मग आता पुढे जर समजा असं झालं की त्याची परिस्थिती बिकट झाली, समजा उत्पन्नाचं साधन नाही किंवा ज्या जमीन त्याला इनाम दिल्या त्याच्यातून काही उत्पन्न निघत नाही, तर त्यांना काय कसायचं, काय करायचं, म्हणून त्याला काही तो शासनाकडे अर्ज करू शकतो आणि तो काय म्हणू शकतो की मला ही बिगर शेती तरी करू दे किंवा मला ही विकायची आहे लँड, त्यासाठी शासन त्या अर्जाचा विचार करतं, त्याच्यावर त्याची काही रक्कम भरून घेतो. म्हणजे मगाशीच आपण जसं म्हणतो ना रेडी रेकनरचं व्हॅल्यू जे आहे ते शासकीय मूल्यांकन, ते सगळं ती किती येतं त्याचं एक मूल्यांकन काढतं आणि त्याच्या 50% रक्कम ही तुम्हाला शासनाला भरावी लागते. म्हणजे जी लँड तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने, म्हणजे तुम्ही शासनासाठी काही केलं असेल, त्या राजे महाराजांसाठी काही केलं असेल तुमच्या पूर्वजांनी, त्यामुळे तुम्हाला जी लँड उपभोगायला केवळ मिळाली होती मालकी हक्काने नाही, तर ती लँड तुम्हाला आता मालकी हक्काने करून घेण्यासाठी जमिनीची निम्मी रक्कम भरा, हे इनाम रद्द करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे काय होईल की मी जर असे पैसे भरले तर तेव्हा मात्र शासनाचा त्याच्यावरती काही कंट्रोल राहणार नाही. पूर्वी त्याच्यावरती एक एंट्री असायची, आता जरी 7-12 काही बघितले त्याचं इनाम निघालेलं नाही, त्याच्यावरती सातबाराच्या उजव्या बाजूला

0: कोपऱ्यात जर तुम्ही बघितलं तर ती नियंत्रित सत्ता प्रकाराने असं बऱ्याच सातबारावरती कोल्हापूरचं तर वतन एवढं होतं, शाहू महाराजांचं होतं, त्यामुळे इतक्या जमिनींवरती असे उल्लेख आहेत आज पण आढळतात आपल्या श्रोत्यांच्या बऱ्याच जमिनींमध्ये कदाचित आढळतील. नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे काय की कंट्रोल्ड बाय गव्हर्नमेंट, म्हणजे तुम्ही फक्त उपभोगायचे, ती अट त्यांनी काढून टाकली आणि तो आता मालक होईल, ह्याला म्हणायचं इनाम काढणे, ही प्रक्रिया.
1: अच्छा सर, गुंटेवारी हाही शब्द या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण वारंवार ऐकतो, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि ह्याची सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना हवी आहे.
0: आता गुंठेवारीचा जो भाग आहे की अनधिकृतरित्या केलेला विकास, विकासाचे दोन भाग आहेत, एक होरिझोंटल म्हणजे लँड डेव्हलप केली म्हणजे प्लॉटिंग करतो आपण, प्लॉट करणे किंवा प्लॉटवरती घर बांधणे उभं, त्याला आपण विकास असा शब्द वापरतो. जिथे जिथे शहर विकास असा प्रश्न येईल तेव्हा शेतीचं बिनशेतीकरण हा सुद्धा विकासाचाच भाग झाला. हा म्हणजे लेआउट करणं, प्लॉटिंग करणं, हा जो आपण आपल्या बोली भाषेत म्हणतो ना तो सुद्धा विकासच झाला, आणि घर बांधणं ह्याला सुद्धा आपण विकास म्हणतो. तर गुंठेवारीचा जो प्रश्न आहे ना, तो गुंठेवारी अशा गोष्टीला म्हणायचं की जेव्हा एखाद्या जमिनीचा अनधिकृत विकास केला जातो, म्हणजे आता की जमीन बिगर शेती केलीच नाही आपण आणि त्याच्यावर घर बांधलं, पूर्वी हे चालत नव्हतं, आता कुठलीच परमिशन नाही, कोणाला सांगितलं नाही, कसला प्रीमियम भरला नाही, कोणाची टॅक्स भरला नाही आणि काही केलेलं नसताना डायरेक्ट घर बांधलं तुम्ही आणि ते त्याची विक्रीची प्रक्रिया पण सुरू केली. असे जवळपास महाराष्ट्रामध्ये लाखो व्यवहार होत आहेत, अजूनही होत आहेत. मग कसं होतं की प्लॅनिंग जे करायचं आपल्याला, शहराचा जर विकास करायचा असेल तर तो सुनियोजित आणि नियोजनबद्ध असायला पाहिजे. मग होतं कसं की काही पर्याय नसतो, शहरामध्ये माणूस पैशाच्या गरजेपोटी येतो, मग सगळ्यांना काही ते शहरातली घरं परवडत नाही, मग आजूबाजूचा जो शेत परिसर असतो आपल्याकडे कसं, आता गोकुळशिरगाव, कंदलगाव इथे शेती आहे, त्या भागामध्ये ते लोक स्थायिक झाले आणि तिथल्या शेतामध्ये आता काय करायचं, राहायला तर कसं राहणार, मग तिथं स्वतःच काहीतरी अनधिकृतरित्या घर बांधायचं, पर्यायच नाही कारण त्याला तर ते घर परवडणार नाही, म्हणजे आता तो इथे कुठेतरी आत येऊन असं काही तो घर घेऊ शकणार नाही, फ्लॅट सुद्धा घेऊ शकणार. मग अशा आपोआपच या प्रक्रियेचा परिणाम म्हणून चांगला वाईट काही असेल तो, पण त्यांना ते अशा प्रकारची विकसन तयार होतं जे अनधिकृत स्वरूपाचं असतं, त्याला आपण गुंठेवारी असं म्हणायचं. हा मूळ गुंठेवारीचा भाग झाला. आता त्याचं काय झालं की ही प्रक्रिया काही नवीन नाहीये, ही प्रक्रिया सुरुवातीपासून जिथे जिथे शहरीकरणाची प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून हे सुरूच आहे. मग पहिल्यांदा गुंठेवारी नियमितीकरण केलं 1964-65 साली, मग 2001 महाराष्ट्र गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा आला आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलं की असे जे काही गुंठेवारी झाले असतील त्या प्रत्येकाची काही घरं पाडायची का आता आपण, शासनाने एवढे मोठ्या लाखो जी घरं अशा अनधिकृत पद्धतीने बांधलीत आणि ते गोरगरीब लोक आहेत, त्यांनी कुठेतरी कोणतरी वॉचमन आहे, कुठल्या तरी साईटवरती कोणतरी काम करते, त्यांची ती छोटी छोटी घरं आहेत, त्यांनी काय ते परमिशन घेतलेले नाहीत, मग ते सगळं आता पाडणं हे शक्य नाही गव्हर्नमेंटला. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय म्हटलं की आता झालं ते झालं, एका पॉइंटला आल्यानंतर तुम्ही इथून पुढच्या गोष्टींनी परमिशन घ्यावी लागेल आणि आतापर्यंत जी झालेली जी काही गुंठेवारी असेल म्हणजे अनियमितता असेल ती आपण नियमित करू, मग त्याच्यासाठी काहीतरी रक्कम भरून घेऊ, त्यांचे काही सोयी सुविधांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न आपण त्याचं निराकरण करू, म्हणजे उदाहरणार्थ रस्ता, तिथं पाणी जायला पाहिजे, तिथून त्याचं म्हणजे त्याच्या बेसिक सोयी सुविधा जर व्हायला पाहिजेत ही तर शासनाची जबाबदारी आहे, त्यांना त्याचं पालन करण्याच्या अटीवर आणि दंडाची रक्कम भरून घेऊन त्याला ती गुंठेवारी नियमित करून द्यायची. म्हणजे काय झालं की ज्यांना आधी परवानगी घेतली नाही पण नंतर शासनानं त्याला माफ केलं तर त्याला नियमितीकरणाची प्रक्रिया आपण म्हणतो, रेग्युलराइज केलं, तर ती प्रक्रिया आता केली. 2001 भाग झाला, 3 नोव्हेंबर 2025 असं जाहीर प्रसिद्धी झाली महाराष्ट्र शासनाकडून की महापालिकेचा हद्दीत असेल, प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये असेल, नंतर नगरपंचायती नगरपरिषदा यांच्या हद्दीमध्ये जर गुंठेवारी झाली असेल तर 1 रुपया देखील दंड न करता ती नियमित केली जाईल. शासनाने त्या सगळ्या गुंठेवाऱ्या रेग्युलराइज करून टाकल्या, म्हणजे जेवढं ह्या गोष्टी कमी व्यापाच्या होतील तेवढं बघून लोकांना जेवढं समाधान देता येईल. आता पुन्हा सारखं जे मी समजा गुंठेवारीचा प्लॉट मध्ये आता राहतो, मी एक सामान्य कोणतरी कर्मचारी आहे, कामगार आहे, ते बांधला तो खर्च मला परवडणार नव्हताच, आयुष्यभर माझ्या मागे टांगती तलवार होती की 3 दिवसाची नोटीस देतात, 7 दिवसाची नोटीस देतात आणि माझं पाडलं जाईल. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इथून पुढचा कायदा कडक केला पाहिजे. त्या नियमनाच्या दृष्टिकोनातून ही गुंठेवारी नियमितीकरणाची जे नवीन नोटिफिकेशन आलं 3 नोव्हेंबरला, म्हणजे 1964-65 जी पहिली झाली मग अशी म्हटलं, तेव्हापासून 2025 पर्यंतचे जी अनियमित असं काही बांधकाम असतील तर ती त्यांनी त्या फक्त प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची, रक्कम कुठली भरायची नाही, कसलाही दंड भरायचा नाही आणि ती मोफत तुम्हाला हे करून दिली जाते. परंतु फक्त काय केलं की शेतीच्या भागामध्ये ही गोष्ट नाही होत. मी मगाशी सांगितलं की नगरपंचायत, नगरपरिषदा, ग्रामपंचायत हद्दीतले जे भाग आहेत प्राधिक

कारण या रहिवासी हद्दीतले जे भाग आहेत त्यांच्या गुंठेवारीबद्दलचे हा नियम आहे. पण बाहेर जिथं प्युअर शेती आहे, ग्रीन झोनमध्ये शेती होते, तिथं तुकडे पण पाडले जातात. तिथं ही गुंठेवारीची प्रक्रिया नाही केली, तिथं काही शिथिलीकरण केलं म्हणजे का, तर मुळात तुकडेबंदीचं एक थोडस, या निमित्ताने एक दोन मिनिटं सांगतो, डायरेक्ट शहर विकासाशी संबंध नसला तरी त्याच्याशी थोडीशी जोडून घेणारी गोष्ट आहे गुंठेवारीशी. म्हणून ही गोष्ट बोलली पाहिजे की तुकडेबंदीचा जो कायदा आहे तो काय आहे की शेतीचे जर तुकडे तुकडे तुम्ही केलेत तर एखाद्या तुकड्याला काहीच पाणी मिळणार नाही. म्हणजे आता मोठी विहीर आहे समजा आणि ती 10 एकर जमिनीमध्ये ती विहीर आहे, एकच विहीर, तर 10 एकराला ती पाणी पुरवू शकते. परंतु जर तुम्ही त्याचे 10 एकराचे 10 तुकडे केले तर काय होईल, कदाचित की 1 एकरालाच ती संपूर्ण विहीर मिळेल आणि बाकीच्या 9 तुकड्यांना पाण्याचा सोर्स काही मिळणार नाही. म्हणजे शेती परवडत नाही. मग सामान्य माणसाला शेती परवडावी आणि पाण्याचा स्रोत जे नैसर्गिक आहेत त्यांचं समान वाटप व्हावं म्हणून त्यांनी काय केलं की तुकडेबंदीचा कायदा आणला. तो त्या कायद्यांमध्ये काय लिहिलं की तुम्ही तुकडे पाडताना किमान काही

0: नाही म्हणजे शेती परवडत नाही. मग सामान्य माणसाला शेती परवडावी आणि पाण्याच्या स्रोत जे नैसर्गिक आहेत त्यांचं समान वाटप व्हावं म्हणून त्यांनी काय केलं की तुकडेबंदीचा कायदा आणला. त्या कायद्यांमध्ये काय लिहिलं की तुम्ही तुकडे पाडताना किमान काही प्रमाणभूत क्षेत्र सांगितलं की त्याच्या खाली तुकडा नाही पडायचा. त्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग केले, जिराईतला एवढं क्षेत्र त्याच्या खाली तुकडा नाही करायचा,
1: बागायतला
0: वेगळं. हा, त्याच्या खाली जर तुम्ही तुकडा केला तर तो बेकायदेशीर होईल. ते जे तरतूद आहे शेतीतली त्याच्यामध्ये आता त्यांनी 10 आणि 20 गुंठे अशी ते जिरायत आणि बागायतला अशी तरतूद केली आणि तो मात्र त्याला लागू आहे. तिथे त्याच्यापेक्षा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जर तुकडा तुम्ही जर केला तो आजही बेकायदेशीर आहे हे नोटिफिकेशन नंतर देखील. म्हणून शेतीचा जो भाग आहे जिथं तुकडा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा होईल ती गुंठेवारीच होईल, त्याला काही रेग्युलरायझेशनची तरतूद नाहीये. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं स्पष्टीकरण रिपीट करतो मी की महापालिका क्षेत्रामध्ये, रहिवासी क्षेत्रामध्ये, नगरपंचायती क्षेत्रामध्ये जी रहिवासी भाग आहेत तिथे 1-2 गुंठ्याची गुंठेवारी सुद्धा नियमित केली जाईल, काहीही दंड न भरून घेत असा हा नोटिफिकेशन आहे. म्हणजे काय होतं की प्रत्येकाला काहीतरी मनात येतं आणि तो लक्षात येतं की अरे ह्याचा लाभ आपल्याला मिळेल का. तर स्पष्टीकरण म्हणून मी हे सांगितलं की रहिवासाच्या कारणाकरता रहिवासी भागामध्येच हे झालेलं आहे, परंतु सरसकट शेती भागामध्ये असं गुंठेवारीचा हा लाभ दिला गेलेला नाही, हा त्याचा भाग आहे. आता अलीकडच्या काळामध्ये शासनाचा या सगळ्या विकास प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आता परवाच मी एक सर्वे बघितला, त्याच्यामध्ये असं दिसतं की संपूर्ण भारतामध्ये जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, 5 मोठ्या सिटीज आहेत, त्या 5 सिटीजचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू येतो तो संपूर्ण भारताच्या GDP 10% आहे. म्हणजे 5 शहरातून 10% मिळतो आणि बाकी सगळ्या भारतातून 90% तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो. म्हणजे केवढं शहरीकरणाचं जी काही प्रक्रिया आहे त्यातून देशाच्या निर्मितीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये केवढा मोठा हातभार लागत असतो ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. म्हणजे शहरीकरणाच्या प्रक्रियेला आपल्याला काहीतरी पुश करायला पाहिजे हे गव्हर्नमेंटच्या आता लक्षात आलं. हा दृष्टिकोन आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गव्हर्नमेंट कसं पाहते या गोष्टी. तर त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर लोकांची एनर्जी, पैसा, वेळ हे जे सगळं आहे आणि त्यांची मेहनत त्यांची जी आहे ही सगळी त्याची ह्या गोष्टींमध्ये जाऊ नये. म्हणजे तो स्वतः काहीतरी कॉन्ट्रीब्युट करेल मग आपल्याला तो GDP वाढेल. नोकरी करत असताना सारखं मला ते एनएसाठी जायचं आहे, गुंठेवारीचं नोटीस येते का, ह्या टेन्शनमध्ये जर तो घराच्या चिंतेमध्ये जर तो राहिला तर त्याचं मोठं काम राहतं. म्हणजे तो जास्त आपल्या स्वतःच्या कामामध्ये लक्ष नाही देऊ शकत. आपण बघतो आजूबाजूला सुद्धा आपण बघतो की घर बांधायचं म्हटलं की तो माणूस आपल्या कामापासून परावृत्त होत. तर त्याला सोप्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं घर बांधता यावं म्हणजे जेणेकरून तो त्याच्यातला एक भाग आपण त्याला मदत केली, त्या एखाद्या सामान्य माणसाला त्याला त्याचं कामाकडे लक्ष देता येईल. म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये ते गुंठेवारी नियमितीकरणाचे नोटिफिकेशन येतात. एनएची एक पद्धत सोपी करून ठेवली. तर मला असं जाता जाता सांगावं वाटतं की ह्या सगळ्या के वर्ष चालत आलेलं जे धोरण आहे ते आता खूप वेग घेत आहे. तर त्या वेगाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे, शासनाचे जे काही धोरण आहेत त्याची समजून घेतली पाहिजेत आणि ही प्रक्रिया जास्त गतिमान कशी होईल त्याच्यामध्ये आपल्या जनसहभागातून आपण काय करता येईल ते आपण बघितलं पाहिजे.
1: श्रोते हो, एकंदर शहरीकरण होतंय हे म्हणणं खूप सोपं असतं, पण शहरीकरण होताना कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले जातात, किंवा एखादा कायदा निघाला आणि त्यात काही त्रुटी आढळल्या तर त्या सुधारित सुद्धा केल्या जातात आणि त्या कशा केल्या जातात, त्याचा उपयोग आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना कशा प्रकारे होतो आणि शहरीकरणाला वेग या कायद्यानं कसा येतो हे आपल्याला या आजच्या विषयातून कळलेलं आहे. आणि कायदा आणि शहर विकास ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि ही महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचा मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्र यांनी. श्रोते हो, या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. बरे तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही,

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
2: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
1: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्ट.
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
5: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
4: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार मस्त मजेदार,
5: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
6: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत जानकी चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये सुधीर मुघे यांची गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. या गीतासाठी आवड कळवणारे श्रोते ओमकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, चांडूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा इथून नारायणभाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता संजना खडसे, गणेश कार्तिक खडसे, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी आणि देविका चौधरी, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूरदुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, त्याचबरोबर कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी, अर्शद अली सनदी, सदिन अली सनदी मुक्काम पोस्ट कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहाबाज नायकवडे, सादिया नायकवडे, जरीना नायकवडे, शब्बीर नायकवडे मुक्काम पोस्ट रुई, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायण पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, सोनाली, श्रेया, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरी, त्याचबरोबर दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात.

जानकी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रुद्रनाथ मंगेशकर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपली आवड हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघाचे भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे इथून, त्याचबरोबर कीर्ती स्वरा अहिल्या आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी छाया चौगुले तानाजी चौगुले मुक्काम पोस्ट उजळेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, त्याचबरोबर आदित्य वागवेकर सिद्धी शुभांगी अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, राजाराम गायकवाड श्रेयश सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजपेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर, सुशिला विलास दावणे कागल सुजाता सुरेश कुलकर्णी कवठे महंकाळ सुभाष मिणचे शिरढोण सचिन किल्लेदार भडगाव श्रीनिवास कांबळे यड्राव शशिकांत पाटील कुरुंदवाड, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता खेमलापुरे तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, त्याचबरोबर पांडुरंग साताप्पा बाजीराव टिपुगडे सानिका ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोली तेजस प्रतीक्षा वैशाली दत्ता चौगले मुक्काम पोस्ट दोनवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, त्याचबरोबर शिवानी कांबळे अलाहाबाद रमेश घोरपडे हुपरी दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागल. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत आशा भोसले आणि सुरेश भटकर यांच्या आवाजामध्ये अनंत जाधव यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे राम लक्ष्मण यांनी दीड शहाणे या चित्रपटासाठी.

दीड शहाणे या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण.

0: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिलेली माहिती त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी.
1: आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करत आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका 7 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर युववाणी हा कार्यक्रम.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि आपली आवड हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीतकार रुधनाथ मंगेशकर. यासाठी आवड कळवणारे श्रोते संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट वरणगे तालुका करवीर, त्याचबरोबर जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉ नामदेव भुतेकर, अश्विनी भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, हे सर्व छत्रपती संभाजीनगरचे श्रोते आहेत, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रूळ रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर, ओमकार माधुरी, सतीश कोथमिरे राधानगरी, त्याचबरोबर मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, सुप्रिया सहदेव चौगले, मुक्काम पोस्ट तमनाकपाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे हे सर्व श्रोते आहेत, गवई रेडिओ श्रोता संघाचे सदस्य घाटी घाटंजीवरून सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार, त्याचबरोबर

धूमधडाका रेडिओ श्रोता संघाचे सदस्य रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, सचिन पाटील गडमुडशिंगी, त्याचबरोबर सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे, श्रुमेण वाघमारे, एमआयडीसी चंदननगर सातारा, विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, माय चव्हाण, वर्णा शहापूर, कोल्हापूर, त्याचबरोबर चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, सागर पाटील, पूजा पाटील, आदित्य कुगे, बाबासाहेब दुकानदार कुगे, बाळ बोडके, राजू मिठारी, रवी ग्रुप चंदूर.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपली आवड हा कार्यक्रम. या कार्यक्रमात यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयेशा, रमजान डफेदार, वीरभद्र जंगम, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विलास शेळके. त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूरदुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, डोंगरगाव इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता देवांगन, डिंपल देवांगन. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ, शनिवार पेठ बीड इथून पीबी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे, पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर तसंच उद्धव साबळे, जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हरगावकर. त्याचबरोबर लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड इथून वंदना, तसंच वंदनानगर इंदूर इथून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न खर्चे, ललिता खर्चे, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती, प्रयाग चौधरी, देविका चौधरी, मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोपर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी, अयुब सय्यद आणि बाळराजे, तसंच अमन सय्यद, माहिरा सय्यद, रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशिला, पूनम, नम्रता, हरी, अनुसया, अंजली, शीतल, सीमा, स्नेहल, शौर्य, संकेत, भूमिका, राजवी, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना मोरे, वरद मोरे, वैदेही मोरे, विनायक मोरे, स्नेहल मोरे. त्याचबरोबर वीरभद्र अप्पा जंगम मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून आपल्याला पत्र पाठवत आहेत. सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुतई राजे जाधव, आरेगाव इथून संचित वायाळ, मोताला इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, करडा इथून सानवी देशमुख, सर्वद देशमुख, समस्त राजे यादव, वायाळ आणि देशमुख परिवार. त्याचबरोबर गोवर्धन तालुका रिसोड इथून रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार आणि एकनाथ काळे हे श्रोते आपल्याला पत्र पाठवत आहेत. आपली आवड कार्यक्रमासाठी या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत अरे संसार संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात, विठ्ठल वाघ यांची गीतरचना, संगीतकार अनिल अरुण.

अरे संसार संसार या चित्रपटासाठी विठ्ठल वाघ यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते अनिल अरुण, गायक कलाकार होते अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि पहिल्या सभेचे हे कार्यक्रम 10:30:40 झाली आहेत. प्रसारित करतो लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शालन कांबळे यांच्या आवाजात खंडोबा गीत ऐकूया.

0: शालन कांबळे यांनी सादर केलेलं खंडोबा गीत आपण ऐकलं.
1: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण, FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. गजानन रामचंद्र डवरी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली ज्योतिबाची गाणी ऐकूया.

गजानन रामचंद्र डवरी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली ज्योतिबाची गाणी आपण ऐकलीत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण.

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये जरूर फोन करा आणि आपलं शेतीविषयक आपले जे काही प्रश्न असतील, शंका असतील, ते जरूर विचारा. मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये. या आठवड्यातले तज्ज्ञ आहेत डॉक्टर तुरखडे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कणेरी. आणि या आठवड्याचा विषय भात रोपावरील कीड रोग व्यवस्थापन. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत 0200

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये जरूर फोन करा आणि आपलं शेतीविषयक आपले जे काही प्रश्न असतील, शंका असतील, ते जरूर विचारा. मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये. या आठवड्यातले तज्ज्ञ आहेत डॉक्टर तुरखडे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कणेरी. आणि या आठवड्याचा विषय भात रोपावरील कीड रोग व्यवस्थापन. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत 0231-2-65-26-24. पुन्हा एकदा ऐका, 0231-2-65-26-24 या आमच्या फोन नंबरवरती. तेव्हा जरूर फोन करा 9 जून सकाळी 11 ते 12 या वेळेत हॅलो किसान या कार्यक्रमासाठी.

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 7 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिलेली माहिती त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी.
1: आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारचे स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतात.
0: तेव्हा अवश्य ऐका 7 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर युववाणी हा कार्यक्रम.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

आज सकाळी 11 वाजता आपण ऐकणार आहात रामचरित मानस गान हा कार्यक्रम, आणि 11 वाजून 10 मिनिटांनी आमचा गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम. आज या कार्यक्रमात दृष्टांताचं महत्व याविषयी श्रोत्यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. संवादिका शिल्पा पातकर.

0: आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर 11 वाजलेत. रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकूया. आज ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 371. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकत आहात. 10:55 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला.

रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 371 आताच आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार

0: होते सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 11:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करतो गप्पा गाणी.
1: श्रोते हो नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो. या निमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी.
2: नमस्कार कृपाताई.
1: नमस्कार, बोला.
2: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
1: हा बोला.
2: मुक्कामपूर तामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून आपल्या आकाशवाणीचा नेहमी श्रोता बोलतोय. आणि मला माझ्या जीवनातले याविषयीचे अनुभव सांगायचे दृष्टीदानाचे महत्व. तर दृष्टीदानाचे महत्व म्हणजे कसे आहे, मला त्याचा अनुभव आलेला आहे. वयाच्या 60 वर्षात माझे डोळे गेले आणि तेव्हापासून मी समाजापासून अलिप्त राहिलो. मला कुटुंबाला पाहता आलं नाही, घरातील कोणाही व्यक्तीला पाहता आलं नाही, त्यापासूनही अलिप्तच राहिलो. अशी 15 वर्षापर्यंत जीवनाची झुंज दिली आणि माझ्या जीवनात अंधारच होता. पण 18 वर्षानंतर मला थोडे थोडे कळू लागले, ज्ञान आले. ऐकत होतो मी या रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणीची पत्र पाठवू लागलो आणि पत्राच्या माध्यमातून मला अनेक मित्र मिळाले आणि आपणही सर्व माणसासारखे वागू शकतो, राहू शकतो याचे मला ज्ञान मिळाले. आणि तेव्हापासून मी समाजात वावरू लागलो, माझ्या कुटुंबात वावरू लागलं, सर्वजण मला सामावून घेऊ लागले. आणि जेव्हा आकाशवाणीला मी भेट दिली तेव्हा माझे सर्व छोटे मित्र मला भेटले आणि त्याचा मला खूपच आनंद झाला. शेवटी दृष्टी नसणे म्हणजे एक अनमोल रत्न नसल्यासारखे आहे. डोळे असेल तरच माणूस सगळं पाहू शकतोय. म्हणून काय आहे, दृष्टीदानाचे खूप महत्व आहे. आणि अपघाती व्यक्ती गेल्यानंतर किंवा आपल्याला देवलोकी जाण्याची आज्ञा आल्यानंतर आपण देवलोकी जातो, पण आपला देह अनमोल देह डोळे हे मातीत घालतो किंवा अग्नीत टाकतो. त्यापेक्षा आपण असे केले पाहिजेत की ते डोळे दान केले पाहिजेत आणि त्या दोन व्यक्तींना त्याचा प्रकाश मिळतो आणि ते समाजात वाहू शकतात, समाजात राहू शकतात. आज कितीही शिक्षण त्यांनी घेतले, काही केले तर पण ते पाहू काही शकत नाहीत ना. पण अशा व्यक्तींना जर डोळे मिळाले तर ते समाजाचा आनंद घेऊ शकतात, समाजात राहू शकतात आणि सगळ्या सुख सोयींचा आनंद घेऊ शकतात ते अशा व्यक्ती. म्हणून अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे, ज्या डोळेच व्यक्ती आहेत जेव्हा त्यांना त्या देव लोकी जाण्याची आज्ञा येते किंवा अपघातामध्ये डोळे जातात तेव्हा त्यांनी दृष्टीदान हे केलेच पाहिजेत. आणि कोणत्याही दवाखान्यात आपण आधी फॉर्म भरला पाहिजेत आणि त्यानुसार डोळे दान केले पाहिजे. आणि ते घरच्या व्यक्तींनी काय केले पाहिजेत, अशी व्यक्ती गेल्यानंतर ते नेत्रपिढीना किंवा त्या दवाखान्याला फोन करून त्यांना तरीच बोलवून घेतले पाहिजेत आणि ह्या अशा व्यक्तींचे डोळे दान केले पाहिजेत. तरच आमच्यासारख्या व्यक्तींना प्रकाश मिळेल आणि ज्ञानाचा प्रकाश मिळून ते समाजात वावरू शकतील, राहू शकतील असे मला वाटतं येत आहे.
1: बरोबर.
2: आणि हे आकाशवाणीमुळे काय झालंय, मलाही आज म्हणजे डोळे आहेत असे वाटते, कारण की मी समाजात सगळे वावरू शकतोय, सगळीकडे राहू शकतोय, भजनात जाऊ शकतोय, भजने गातोय, त्या कुटुंबात वावरू शकतोय. पण कसं आहे, शेवटी डोळे नाही म्हणजे नाही, असंच आहे हो.
1: अशा वेळेला हॅलो, जी लोक पूर्णपणे दुर्दैवानी अंधत्वाचा सामना करतात तर त्यावेळेला दृष्टीदान करताना जर एका व्यक्तीनी आपल्या दोन डोळ्यांपैकी एक डोळा एका अंध व्यक्तीला आणि एक डोळा दुसऱ्या अंध व्यक्तीला असं जर दान केलं तर दोन लोक दृष्टीसुख अनुभवू शकतात, हे पण खूप महत्वाचं आहे.
2: होय होय, जागतिक दृष्टीदान दिन आहे. तरी या दिनाच्या आमच्यासारख्या अंध अपंग लोकांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचेही जीवन माझ्यासारखेच आनंदी आणि सुखाचे जावं अशी मी त्यांच्यासाठी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. पण शेवटी दृष्टी मिळणे हे लोकांना प्रत्येक अंध व्यक्तीला महत्वाचे आहे असं मला वाटतंय. आणि यासाठी तुम्हाला एक गीत ऐकायचं आहे. ताई गीत आहे, डोळे कशासाठी, डोळे कशासाठी, डोळे आहे तुला पाहण्यासाठी, डोळे कशासाठी. आणि डोळ्याचे महत्व हे सगळ्यात अनमोल आहे ना. आणि बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल ताई मी आपला व कोल्हापूर आकाशवाणीचा आभारी आहे.
1: धन्यवाद.

0: हा नमस्कार, मी श्रीकांत येळकर बोलतो.
1: नमस्कार, बोला बोला.
0: आजचा विषय नेत्रदाना संदर्भातला आहे ना?
1: हो हो, नेत्रदानाचं महत्व.
0: नेत्रदान हे म्हणजे आपल्या एकूण संस्कृतीमध्ये दानाला महत्व आहे आणि दान हे करताना सत्पात्री दान करावं असंही म्हटलेलं आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीचं दान करता येईल. आपले भूदान यज्ञाचे प्रणेते विनोबाजी भावे यांनी भूदान जमिनीचं लोकांकडून घेऊन सामान्य लोकांना, गरीब लोकांना दिले होते. तसंच समाजामध्ये जे नेत्रहीन माणसं आहेत, ज्या नेत्रहीन माणसांना खरोखर सृष्टी किंवा दिव्य बघायचे आहेत, ते बघण्यासाठी नेत्रदान देणं गरजेचं आहे. आज बऱ्याच वेळा असं घडतं की नेत्रदान देणाऱ्या लोकांना योग्य प्रकारच्या गोष्टी मिळत नाही. म्हणजे योग्य म्हणजे त्याला नेत्रदान करण्यासाठी जी आवश्यक बाब आहे ती होत नाही. त्यासाठी लोकांना आपण आवाहन करू शकतो की सध्या नेत्रदान करता येतो आणि ते नेत्रदान जर काही वेळामध्ये जर केलं तर त्याचा उपयोग

0: जे दृष्टीहीन आहेत त्या दृष्टीहीन लोकांना होऊ शकतो आणि यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याच्यातून जे नेत्रहीन आहेत दृष्टीहीन आहेत त्यांना आपण आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे.
1: खरं आणि फार मोठं पुण्य किंवा असं म्हणू शकतो आपण या नेत्रदानामुळे मिळू शकतं. कारण अंध व्यक्तीला हे जग जे सुंदर आहे ते पाहण्याची आपण एक संधी देत असतो.
0: म्हणजे समाजामध्ये अशी गोष्ट होऊ शकते की जी नेत्रहीन माणसं आहेत की ज्यांना दृष्टी मिळाली तर ते जगाचा आनंद घेऊ शकतील, एक जीवनामध्ये नवीन बदल करता येईल आणि त्यासाठी आपण त्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे लोक आहेत विशेषतः नेत्रदान करणारे लोक आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा त्यासाठी प्रयत्न करावे आणि सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्था जर याच्यामध्ये पुढाकार घेतला तर मला वाटतं नेत्रदान दिल्यानंतर जे दृष्टी ज्यांना नैसर्गिकरित्या निसर्गताच त्यांना नेत्रहीन झालेले आहेत त्यांना याची संधी मिळेल. त्यासाठी आपण सातत्याने त्याच उद्बोधन प्रबोधन करणं गरजेचं आहे कारण ही गोष्ट लोकांना सांगितली पाहिजे आणि ती करण्यासाठी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे.
1: अगदी खरं
0: बरोबर कारण की आपण अवयव दान करायचं पण अवयव दान करत असताना आपण आपल्या मंडळींच त्याच आपण जे पावित्र्य राखतो ते राखत नाही अशी लोकांची अंधश्रद्धा आहे. परंतु जर समाजाचा समाजाला उपयोग होत असेल व्यक्तीला उपयोग होत असेल तर असं ज्ञान करणं हे निश्चितच आपल्याला एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यातनं सामाजिक कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता येते आणि सामाजिक कृतज्ञता आणि कृतार्थता या दोन्ही गोष्टी या दोन गोष्टींमुळे नेत्रदानामुळे साध्य करता येतील असं वाटतं.
1: आणि जेव्हा एखादी व्यक्ती नेत्रदान करत असते तेव्हा एक नेत्र एका व्यक्तीला अंध व्यक्तीला आणि दुसरं नेत्र आपलं दुसऱ्या अंध व्यक्तीला असं जर केलं तर दोन व्यक्ती हे जग पाहण्याचा आनंद घेऊ शकतील असं एक वाटतं.
0: निश्चितच निश्चितच हा मुळातच असा विषय आहे की तो आपल्या मनामध्ये तो विचार असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जागरूक गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचीच जबाबदारी व्यक्तिशा आणि सामाजिक असे दोघांनी त्याचे प्रयत्न केले तर मला वाटतं आहे ते. कारण जसं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तसं नेत्रदान हे सुद्धा एक आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या दृष्टी त्या त्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे या सामाजिक संस्था असतील किंवा संपर्क माध्यम आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीचं जर योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर याला अधिक गती मिळेल आणि त्याच्यातून जी अंध माणसं आहेत किंवा नेत्रहीन माणसं आहेत त्यांना त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं.
1: खरं नक्की आणि हा एक माणुसकीचा एक सुंदर आविष्कार आहे असं म्हणायला हवं.
0: निश्चितच मानवतेच्या दृष्टीने आपण चांगलं कार्य केलेलं आहे कारण शेवटी माणसाने माणसासाठी जगणं हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वच जण जर या पद्धतीने वागले तर अनेकांचं जीवन अतिशय समाधानकारक आणि चांगलं होईल.
1: तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल.
0: दो आखे बारा हात मधलं कोणतंही गाणं लावा.
1: बर धन्यवाद.

0: ಮಡದೆ ಓಲು ಮಡಕು ಮಡಕರ ಐರ ಕಟ.
1: आकाशवाणी एफ एम सव्वीस हे कोल्हापूर केंद्र आहे. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि आजचा आपला विषय आहे दृष्टीदानाचं महत्व. श्रोते हो, नेत्रदानाच्या महत्वाविषयी आता आपण बोलतो आहोत. तर पुढच्या श्रोत्यांच्या फोन कॉलकडे वळण्याआधी थोडस नेत्रदानाच्या प्रक्रियेविषयी बोलूया. श्रोते हो, जर नेत्रदानाचा संकल्प केला असेल तर जवळच्या व्यक्तींना याविषयीची कल्पना देऊन ठेवावी. आपले फॅमिली डॉक्टर किंवा जवळच्या नेत्रपेढीतून नेत्रदानाचा फॉर्म भरून ठेवावा आणि त्याचवेळी आपल्या डॉक्टरांकडून किंवा तज्ज्ञ व्यक्तींकडून आपल्या नेत्रदानाविषयीच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्यावं. आणि जेव्हा आपली स्वतःची खात्री पटेल तेव्हाच आपण नेत्रदानाचा फॉर्म भरावा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे नेत्रदानाचा फॉर्म आपण भरलेला आहे याची कल्पना आपल्या जवळच्या नातेवाईकांना देऊन ठेवावी. आपल्या जवळच्या व्यक्तीने जर नेत्रदानाचा संकल्प केला असेल आणि आपल्याला त्याची माहिती असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तातडीनं डॉक्टरांशी किंवा नेत्रपेढीशी संपर्क साधावा. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं. मृत व्यक्तीचे डोळे बंद करावेत आणि त्यावर मऊ कापूस ठेवावा. खोलीतले पंखे आठवणीने बंद करावेत म्हणजे डोळ्यातला ओलावा कमी होणार नाही. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली एखादा लोड किंवा एखादी उशी ठेवावी जेणेकरून डोक्याचा भाग थोडा उंचीवर राहील. त्यानंतर आय बँकेचे प्रशिक्षित कर्मचारी आल्यानंतर किंवा नेत्रपेढीचे प्रशिक्षित कर्मचारी आल्यानंतर ते सर्वात आधी मृत व्यक्तीच्या कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीचं नेत्रदानासाठी लिखित सहमती पत्र घेतात. त्यानंतर मूळ प्रक्रिया 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली जाते. आणि श्रोते हो, यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती निर्माण होत नाही. नेत्रदान करण्यासाठी वयाची किंवा कोणतीही अट नाही. पण या बाबतीमध्ये आपल्या डॉक्टरांशी किंवा तज्ज्ञ व्यक्तींशी बोलून आपल्या शंकांचं निरसन जरूर करून घ्यावं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली खात्री पटल्यानंतरच नेत्रदानाचा संकल्प करणं, फॉर्म भरणं हे केव्हाही उत्तम. श्रोते हो, आता पुन्हा वळूया आपल्या श्रोत्यांच्या फोन कॉल्सकडे. नेत्रदानाविषयी ते काय म्हणतात त्यांची मतं आपण जाणून घेऊया.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: हा, मी लवराज पाटील उर्फ एल डी पाटील सर.
1: हा, बोला.
2: माझे मुख्याध्यापक पेलवेकर बोलतोय, तालुका पन्हाळा. विषय आपला अत्यंत महत्वाचा आहे, नेत्रदान अनन्य साधारण असा आहे. माझ्या मते तर नेत्रदान केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला ज्याला त्याचं प्रतिरोपण होतंय त्यामुळे आपला पुनर्जन्म झाल्याचाच प्रकार. कारण आपल्या डोळ्यानं त्यांच्या देहातून आपण ही सृष्टी बघणार

0: हे सृष्टी असेल तर सृष्टी दिसणार आणि ती दृष्टी ज्याला लाभली त्याची म्हणजे इतके धन्यवाद मिळणार आहेत किंवा मृत्यूनंतर सुद्धा शुभेच्छा असणार आहेत म्हणा एक ऋण म्हणून त्यांना वाटणार आहे. तर लोकांनी निर्णय असा घेतलाय एक संकल्प केलाय फक्त नेत्रदान म्हणण्यापेक्षा देहदानच करण्याचा मी संकल्प केलाय. हॅलो
1: हॅलो हा त्यामागची भूमिका काय तुमची?
0: भूमिका म्हणजे काय आपला देह आता शेवटी नश्वर म्हटला जातो काय असेल ते शेवटी जाळला जातो किंवा पुरला जातो त्याच्यापेक्षा त्या देहाचा इतरांना कुठेतरी आपले ऑर्गन जेवढे उपयुक्त असतील त्या ऑर्गनचा जर वापर इतरांना झाला तर ते आपण उत्तराई झालो असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि जे आपल्याला अनमोल शरीर देवाने दिलेलं आहे त्याचा आपल्या मृत्यूपश्चात जर कुणाला उपयोग झाला आणि त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सुंदर होत असेल तर त्याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.
0: होय, मृत्यूत्तर सुद्धा आपल्याला त्याचा म्हणजे समाधान वाटणार आहे. बर, आता वेळ घेण्यापेक्षा मी गाणं मी सुचवतो. नेत्रदानासंबंधित असं कुठल्या प्रकारचं गाणं आपल्या संग्रह असेल ते जरी प्रसारित झालं तरी चालेल.
1: बर, फोन केलात, आभारी आहे, धन्यवाद.
2: उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता जिस मुल्क की सरहद की

0: मी रावसाहेब शिरोळे बोलतोय.
1: हा बोला.
0: तर डोळे म्हणजे जग आहे आणि दृष्टीदान म्हणजे नेत्रदान किंवा त्याला आपण डोळे देणे असं म्हणतो. तर आपण आपले डोळे दुसऱ्या व्यक्तीस दान स्वरूप देणे यालाच आपण दृष्टीदान म्हणतो. आणि आज एवढं विज्ञान पुढे प्रगत झालेलं आहे की एका माणसाचे डोळे काढून ते दुसऱ्याला सहज बसविता येतात. विज्ञानाची विज्ञानाचा चमत्कार आहे. तर आपण देहदान करतो, अवयवदान करतो, रक्तदान करतो, नेत्रदान हे खूप महत्वाचे आहे. आणि दृष्टीदानामुळे एखाद्या अंध व्यक्तीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. आणि डोळे काय नाही, ईश्वराने दिलेली ही फार मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात आणि काही व्यक्ती जन्मतात अंध असतात. तर काही व्यक्ती नंतर काही कारणास्तव अंध बनतात. त्यातला मी एक आहे. मी म्हणजे माझा मुलगा. रामायण मध्ये एका मुलाने बाण मारला आणि ते माझ्या मुलाच्या डोळ्यात गेला. एक डोळा त्याला गेलेलाच आहे. आणि त्या डोळ्यासाठी मी संपूर्ण आंध्र प्रदेश, तामिळनाडू इकडे देखील जाऊन आलो. पण त्याचा उपयोग झाला नाही. तो जो बाण लागला तो त्याच्या बरोबर लागला. त्यातलं पाणी निघून गेलं. जर ते पाणी थोडस असतो तर काहीतरी फायदा झाला असता असं त्या डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यामुळे हा रामायणातला प्रकार आणि प्रताप हा मला भोगावा लागतोय. त्यामुळे अशा व्यक्ती काय नाही सुंदर जग पाहू शकत नाहीत. आता एका डोळ्याने तो आहे चांगला पण एक डोळा नाही, संपूर्ण डॅमेज झालाय. तर सौंदर्याने भरलेली सृष्टी, रंग, कलाकृती या साऱ्याला ना मुकलेल्या व्यक्तींना जर डोळे मिळाले तर ते सृष्टीचा आनंद घेऊ शकतात. म्हणूनच नेत्रदान सर्वदानात श्रेष्ठ मानले जाते. आणि शिवाय हे नेत्रदान ना मृत्यूनंतर करायचे आहे. लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे मृत्यूनंतर करायचं आहे ते. त्यामुळे कसली भीती नाही, त्रास नाही. आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्या नातेवाईकाकडून पूर्ण करून घेण्याची जी प्रक्रिया आहे आणि आपल्या जिवंतपणी हा नेत्रदान करणे हा गुन्हा ठरतो. कोणच करू शकत नाही. पण मेल्यानंतर 24 तासाच्या आत हे नेत्रदान केलं पाहिजे. आणि मृत्यूपूर्वी त्याने व्यक्तीने नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करावी लागते. त्यासाठी 2 साक्षीदार लागतात. हे सगळं नंतर ज्या गोष्टी असतात त्या आपल्या नातेवाईकांना माहिती पाहिजे. तर अशा रीतीने डोळ्यावरती खूप काही बोलण्यासारखं आहे. डोळे हे ईश्वराची देणगी आहे आणि ही देणगी जपली पाहिजे. ज्यांना 2 डोळे आता आहेत, सगळ्यात नाजूक भाग कुठला असेल तर डोळे. तर त्या डोळ्यांना खेळताना किंवा काय क्रिकेट खेळताना वगैरे जपलं पाहिजे असं माझं एक आव्हान आहे. डोळे म्हणजे खरोखरच जग आहे आणि अंध व्यक्तीचे पुनर्वसन व्हावे हा हेतू आहे म्हणला. एका डोळ्याने असतील, 2 डोळ्याने असतील, त्यांचा पुनर्वसन झालंच पाहिजे. त्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि अशा पद्धतीने दृष्टीदानाचं महत्व मी सांगून मी इथे सांगतो.
1: तुम्ही स्वतः त्या अनुभवातून जाता आहात आणि
0: आता किती वर्ष आहे तू? आता बीए झाला, नोकरीला लागलाय, सगळं आहे. पण आता तिरकी नजर त्याची असते. तिरप्या नजरेने बघतो. काकदृष्टी म्हणतो ना तशा पद्धतीने असं असं होतं. ते मला जाणवतं ते सारखं. एक डोळा व्यवस्थित आहे आणि तो डोळा काय झाकलेला नाही. डोळा उघडाच आहे. फक्त बुबुळातला तिथे पांढरा भाग तेवढा दिसतो. त्यातले पैसे गेल्यामुळे आणि भरपूर पैसे खर्च केले पण यश मिळालं नाही. त्यामुळे थोडस मला खटक असं द्या आता काय. मला मॅडम गीत ऐकायचं आहे अनपड मधलं. वा तो सिनेमातलं एक गाणं आहे ना, हजारो वेळा ऐकलं पण ते त्या गाण्याची आवड कमी होत नाही. सारखं ऐकावं असं वाटतं. तिथे लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे, आपकी नजरों ने समजा. आपकी नजरों ने समजा असं ते लता मंगेशकर यांनी मदन मोहन संगीत केलेलं आहे. अनपड सिनेमातलं गाणं आहे ते. तुम्ही लावलं तरी बरं वाटेल.
1: हो नक्की नक्की.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून सुद्धा. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि मी आहे तुमच्यासोबत शिल्पा.
1: मी सावडेहून वेदसी चौगले बोलत आहे.
0: हा बोला बोला.
1: रक्तदान जसे सर्वश्रेष्ठ आहे तसे नेत्रदान ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण आमच्या इथे त्यांनी एक गाई आहे आणि पप्पांनी तिला मातांच्या डोळ्याला लागलं होतं आणि तिला पुढचं म्हणजे दिसत नव्हतं. मग ती ज्या उपचार केले पण जरा तरी डोळ्याला कसं होतंय पण तिला पण लागत दुखत ते खूप होत. मग त्यामुळे आता ते माणसं ते वाढतात त्यांचे म्हणजे नेत्रदान त्यांनी केलं पाहिजे त्यांनी सुद्धा. कारण त्यांच्यामुळे एखाद्या नवीन नवीन माणसाला जीव मिळत ते देखील दुनियातून पाहू शकतात.
0: खरंय खरंय. खूप छान बोलता तुम्ही. तुम्ही काय करता?
1: मी बीकॉम ला आहे सेकंड इयरला.
0: अच्छा बर बर ओके. हा अनुभव आपल्याला खूप विचार करायला लावतो असं म्हणायला पाहिजे.
1: होय. आणि जसं की आता माणसांना ते वाढलं की त्यांना पुरतात ते तसं मग ते लटकत होत ना शरीर पूर्णतः. मग त्यांचे डोळे ते वापरायचे ते चांगलंच आहे.
0: खरंय खरं.
1: बाद होण्यापेक्षा एखादे म्हणजे जीव जगू शकतो असं मला वाटतं.
0: अगदी अगदी बरोबर आहे. खूप छान मत तुम्ही मांडताय. आणि असं म्हणतात ना की त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात कुणीतरी त्यांच्या डोळ्यांनी हे जग पाहत असतं. हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे आणि ते खरंच आपल्याला विचार करायला लावतात.
1: होय. आणि आचार्य चाणक्य देखील म्हणतात की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डोळे असले पाहिजेत.
0: खरंय. पंचेंद्रियांपैकी डोळे हे खूप महत्वाचं काम करत असतात जग बघण्याचं. खर तर शरीरातला प्रत्येकच अवयव महत्वाचा असतो. हा कमी तो जास्त असं आपण म्हणू शकत नाही. कारण आपला अंगठा जरी दुखावला तरी आपल्याला कळतं की अंगठ्याची किंमत काय आहे ते. त्यामुळे आपलं शरीरच मुळात हे इतकं अमूल्य आहे आणि देवाने ते आपल्याला ती अमूल्य देणगी दिलेली आहे. तर त्याचा आपण जिवंतपणे तर चांगला उपयोग करायलाच पाहिजे. पण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपण नेत्रदानाचा संकल्प केला तर एखाद्याचं आयुष्य खूप सुंदर करू शकतो असं म्हणायला पाहिजे.
1: हो.
0: तुमच्या आवडीचं गाणं सांगाल?
1: आखी हसी गोष्ट.
0: अच्छा बर बर.
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हा बोला.
0: मी दीपाली भिडे बोलते कोल्हापूर मधून. आजचा विषय छान आहे, दृष्टी. अतिशय भावनात्मक असा हा विषय आहे, कारण डोळ्याने आपण खूप काही सांगू शकतो, बोलू शकतो. परमेश्वराने दिलेल्या सर्व अवयवामध्ये डोळे हे अतिशय बोलके असं म्हटलं जातं. कारण कुठेही वेदना होऊ दे, आपल्या डोळ्यातनं टचकन पाणी येतं, आनंदाश्रू येतात, दुःखाश्रू येतात. डोळे हे अतिशय महत्वाचा असा भाग आहे. मग आता ज्यांना डोळेच नाहीत, ते काही जग बघू शकत नाहीत, त्यांना किती यातना होत असतील हा विचार केला तर खरंच खूप त्रास होतो. कारण अवयव दान हे श्रेष्ठ दान आहेत, पण ही भावना अजून जरा मनापर्यंत लोकांच्या पोहोचत नाहीये, आणि ती पोहोचायला हवी. कारण मरणोत्तर नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे, आणि मला असं वाटतं की जर लोकांनी जागरूकपणे जर दान केलं डोळ्यांचं नेत्रदान, तर जी बघू शकत नाही डोळ्यांनी, ज्यांना जग बघायला येत नाही हे सुंदर जग, किंवा आपण एकमेकांना बघू शकत नाही, तर ते बघू शकतील असं मला वाटतं. आणि ह्या तुमच्या ह्या उपक्रमामुळे ना खरोखरच छान छान विषय असतात, आणि हा विषय अतिशय सुंदर आणि भावुक मनाला भावून जाणार आहे. आणि डोळ्याचं वर्णन तर प्रेमाच्या ह्याच्यात छान केलं जातं, कारण डोळ्यांनी आपण सर्व काही भावना सांगू शकतो. अतिशय सुंदर असा हा नाजूक या डोळ्यावर कितीतरी प्रेम गीत आणि कितीतरी गाणी गीतकारांनी लिहिलेली आहेत. मी आवाहन करते, म्हणजे मी सुद्धा नेत्रदान हे केलेलं आहे. मरणोत्तर नेत्रदान हे अतिशय महत्वाचं दान आहे, आणि सगळ्यांनी करावं असं मला वाटतं. आणि आता ह्या डोळ्याविषयी काय सांगायचं, एक छानस गाणं मेरा सायामध्ये आहे, नैनो मे बदराच आहे, सुनील दत्तवर म्हणजे त्याला ते फ्लॅशबॅक मध्ये हे आठवतं. आणि हे गाणं नैनो मे बदराच आहे अतिशय सुंदर असं गाणं आहे. त्याच्यावर नैनावर म्हणजे असं साधनाचं अजून एक चित्रित गाणं आहे, नैनो वालीने हाय नैनो वालीने. पण हे जे आहे त्याला फ्लॅशबॅक मध्ये ते आठवतं, नैनो मे बदराच आहे. अतिशय सुंदर असं गीत आहे, गीतकारांनी फार सुंदर हे केलेलं आहे. आणि सुनील दत्ताची जी भावना आहे त्याच्यामध्ये, ती आपल्याला म्हणजे दिसून येते, त्याला ते सगळं आठवतं. आणि मला हे गाणं ऐकायला आवडेल डोळ्यावरती.
1: कारण मुळात कसं आहे की हे जग खूप सुंदर आहे, आणि ते जग सुंदर आहे हे पाहण्याची प्रत्येकाची खरं तर इच्छा असते. दुर्दैवाने काही जणांच्या बाबतीमध्ये जन्मतःच अंधत्व येतं म्हणा, किंवा काही अपघातांनी अशी असा दृष्टीदोष निर्माण होतो त्यांच्यामध्ये. तर की आपल्या मरणानंतर आपण जर कोणाचं जग

0: सुंदर करू शकत असू तर
1: त्यासारखी
0: सुंदर गोष्ट नाहीये कुठली,
1: खरंच नाहीये.
0: त्यामुळे
1: गदिमांच्या एका गाण्यात आहे बघा, देशी डोळे परिनिर्मिती तया पुढे अंधार,
0: खरंला
1: तू वेडा कुमार या गाण्यात आहे बघा.
0: खरं
1: डोळे तर दिलेच त्याला, पण त्यामध्ये तेज घालायला विसरलास. पण अर्थात ती त्यांची कर्माची बाजू असते आणि म्हणून परमेश्वरांनी डोळे दिलेत पण दिले बघता येत नाही. मग अशा लोकांना दृष्टीदानामुळे खरोखर जग बघता येईल. मग आपल्यामुळे एखादा माणूस जर बघू शकतो तर काय हरकत आहे ना नेत्रदान करायला, असं माझं मत आहे. बरोबर आहे ना?
0: आणि इतकं ही मुळात कल्पना इतकी सुंदर आहे की आपण तर हे जग बघितलेलंच आहे, अख्खं आयुष्य आपण त्यामुळे आपलं सुंदर झालेलं आहे. मग त्याचा उपयोग तर आपण आयुष्यभर केलाय, पण देवानी आपल्या डोळ्यांमध्ये ती शक्ती अजून ठेवलेली आहे की मरणानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुणाचं तरी आयुष्य सुंदर करण्याची शक्ती असेल तर त्यासारखं दुसरं पुण्य नाही असं मला वाटतं.
1: आणि
0: नेत्रदान खूप

0: तर आपण आयुष्यभर केलाय, पण देवानी आपल्या डोळ्यांमध्ये ती शक्ती अजून ठेवलेली आहे की मरणानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुणाचं तरी आयुष्य सुंदर करण्याची शक्ती असेल तर त्यासारखं दुसरं पुण्य नाही असं मला वाटतं. आणि नेत्रदान खूप सोपी गोष्ट आहे, म्हणजे फार मोठं त्याला काही लागतं किंवा खूप मोठी प्रोसिजर असते
1: आणि ते मरणोत्तर आहे ना, म्हणजे तुम्ही उपभोग घेऊन झालेला आहे आणि आता दुसऱ्यांना, म्हणजे ते होऊ शकतो. म्हणून म्हणजे ही भावना आता लोकांच्या मनात रुजली पाहिजे, म्हणजे
0: त्या बाबतीतले जे गैरसमज आहेत लोकांचे ते दूर झाले पाहिजेत, जनजागृती थोडीशी लोकांमध्ये झाली पाहिजे. खूप जण
1: जरा हळूहळू आता व्हायला लागली, म्हणजे ब्रेन डेड झाल्यानंतर काहीच उपयोग नसतो ना.
0: हो,
1: हळूहळू व्हायला लागली. तशी नेत्रदानाची माणसानं करावी, कारण काय उपयोग काय मरणानंतर तुम्ही एका अंधाला दृष्टी देऊ शकता ना. म्हणून नेत्रदान करा. आणि तुमच्या हा उपक्रम ना मला खूप आवडतो, तुम्ही छान छान विजय देता आणि त्याच्यामुळे बोलायला पण खूप आवडतं, विचार करायला भाग पडतो तुमच्या या विचारांमुळे.
0: आणि कुठेतरी विचार प्रवृत्त करायला लावणं लोकांना आणि त्यातून कृतिशील काहीतरी घडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, जास्त
1: महत्वाचं आहे.
0: या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही जणांनी जरी हा विचार केला की नेत्रदानाचा आपण संकल्प करूया आणि त्या दृष्टीने कृती केली तर आपल्या कार्यक्रमाचं यश म्हणता येईल.
1: यश होतं नक्की नक्की नक्की. संकल्पना ही छान आहे आणि लोकांनी ती मनी बाळगावी असं मला वाटतं या निमित्तानं. आणि तुमचंही आकाशवाणीचं कौतुक, छान विषय देता आणि जनजागृती छान करता हे मला खूप आवडतं.
0: धन्यवाद धन्यवाद. तुम्ही फोन केलात आणि तुमची मतं मांडली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: श्रोते हो, नेत्रदान दिनाच्या निमित्तानं नेत्रदानाच्या महत्वाविषयी आज आपण बोललो. आपल्या श्रोत्यांनी खूप महत्वाची मतं मांडली. तेव्हा श्रोते हो, या नेत्रदान दिनाच्या निमित्तानं नेत्रदानाचा आपण संकल्प करूया. पण तत्पूर्वी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा तज्ज्ञ व्यक्तींकडून नेत्रदानाविषयीच्या आपल्या सगळ्या शंका, आपले सगळे गैरसमज यांचं निवारण आपण डॉक्टरांकडून करून घेऊया. आणि त्यानंतरच आपली खात्री पटल्यावर मगच आपण नेत्रदानाचा संकल्प करूया आणि आपल्या डोळ्यांनी कोणा गरजू व्यक्तीला हे सुंदर जग पाहण्याची संधी देऊया. श्रोते हो, आजपुरतं इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं बी एस कांबळे यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: कार्यक्रम आताच आपण ऐकलात. गप्पा गाणी आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आज संध्याकाळी 5:30 वाजता युवणी या कार्यक्रमात ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, हॅलो किसान या आमच्या फोन इन कार्यक्रमासाठी जरूर पत्रा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत तज्ज्ञ असतील डॉक्टर पराग तुरखडे, विज्ञान केंद्र कणेरी या ठिकाणचे विशेष विशेषज्ञ ते आहेत, आणि यावेळचा विषय आहे भात रोपावरील कीड रोग व्यवस्थापन. तेव्हा याविषयी आपले प्रश्न जरूर विचारा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत. आमचा फोन नंबर 0231-2562-2624 0231-2562-2624. तेव्हा जरूर हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. भरतनाट्यम नृत्यांगना

0: योगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी. ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खरं तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हंटल हो मामा चालेल, म्हंटल एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले. आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा, किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खरं तर संकल्पना अशी चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात. आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे, त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनेच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते मी आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता, त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते, कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले, परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू.
0: Okay.
1: मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. आधी मध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला, पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
0: ओके. म्हणजे त्याच्यासाठी तयारी
1: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
0: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून. आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला, कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे. पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं, त्याचनंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन
0: असतं
2: रगेडियन जे ऑर्गनाईज करतं, तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर

0: क्लास कॉस्ट्यूम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी, आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं, आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाहीये, पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे, त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
2: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता, आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके.
2: आम्ही 4 डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला, आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो, किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
2: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे, आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये, एकदम लास्टला मी पोहोचले होते. कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला, तू डान्स करू शकतीस कितीही वेळ, पण चालण्याची सवय नाहीये तुला, म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये, म्हणून मग मी वर्षभर पुढं एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
2: हा, म्हणजे मी ते पाळलं, कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन. पण नाही, मी डेडिकेशननं चालत होते, म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती, आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
2: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू शकतो.
1: कारण
2: मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
2: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
0: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारण त्यांना जमलं नाही. पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं, आणि दिव्याचे पण क्लासेस असतात, त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही,
2: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचं.
2: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला. ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही, दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो, कारण चौघी चौघीकडं 4 ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली, पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं, आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू, आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
0: शेवटी आम्ही एअरपोर्टवर
2: सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला, आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू, म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय, आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचं.
1: ही संकल्पना सुचलेली होती, म्हणजे ठरलं एव्हरेस्टवर करायचं, मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
2: हा, दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं, कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या, आणि मला पूर्ण करायची होती, आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे.
1: बरं.
2: मग दोन्ही होतं, आणि मला माउंटन्स खूप आवडतात, त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप, त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स

0: द्यायचा. आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं. पण
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना, तर ते घेऊन जाणार होते आम्हाला. तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता, म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी, आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते, म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
0: असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅचमध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी, म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल, किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला, त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
0: ओके,
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये, आणि शेवटी तो दिवस आला. आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी, आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता. मग आम्ही मुंबईला पोहोचलो, तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
1: बरोबर.
2: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती, इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
0: पाऊस पडला,
2: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण, पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं, ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
2: टँगबोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं, आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्ससाठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का, तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा, ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही, आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स एव्हरेस्ट बेस कॅम्पला, पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच,
2: 1000 फूट वरती,
0: पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो, कारण बापरे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत, म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी बेस कॅम्पला.
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं. आणि खरं तर देवी काय म्हणतात शक्ती असेल, त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
0: हो, आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खरं तर होऊ शकला.
1: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथनं निघताना, म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे, आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल, तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
1: कॉमन
0: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
1: बर,
0: असं झालं आम्हाला कारण सरांनी

0: सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता
1: बरोबर,
0: आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अॅक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून, डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल, आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात
1: बरोबर,
0: हा म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अॅक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो, जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
1: मॅच
2: होण्यासाठी.
1: बरोबर, पण ते साधारण किती उंच होतं?
2: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
0: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
2: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
0: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला
2: होता, तो आम्ही
0: ते दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
1: इतक्या वर्षानंतर,
0: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
1: मग मी आत्ता तेच विचारलं होतं की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही
2: आपल्याकडे. वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
0: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ, आमचं इथंपर्यंत बोलणं झालं.
1: चोल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असतात आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
0: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं, त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
2: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
0: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हती एवढे दिवस,
1: कारण म्हणतेस तसं पाणीच अव्हेलेबल नसेल.
2: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला, बॉडी टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
0: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं, तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
1: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
0: आम्ही 14 दिवसांचा केला,
2: टोटल 17 दिवस.
1: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना, म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचं डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दाम रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्टच पदार्थ खावे?
2: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात, म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे,
0: पिझ्झा बेस वाले सगळे, म्हणजे ब्रेड बेस वाले
2: सगळे असे मिळतात, म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फारच बदल,
0: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं,
2: कारण
1: साहजिक आहे
2: चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागवू किंवा असं, आलू पराठा आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस,
1: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
0: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन येईपर्यंत, पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
2: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात होता, होय ब्रेकफास्ट पण जात होता आम्हाला, असं कसं बस तिघांमध्ये एकच काय तर ब्रेड घेतला.
0: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया.
1: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात, म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात, तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं, ते काय काय घेऊन गेला होतात?
2: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं, फक्त
1: घालून तुम्ही थोडक्यात
0: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला.
1: आधीचा केवढा होता साधारण?
2: 7-8

0: किलोमीटर तरी असेल
1: हा, पण ना
0: जायला फार वेळ नाही,
1: पण ना तो असं वाटतो छोटा, काउंट वाईज छोटा वाटतो, पण खूप अवघड असतो, म्हणजे टफ असतो.
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचा असतो
1: आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
2: ऑक्सिजन लेवल कमी असतं
1: हा त्यामुळे.
2: आणि मग त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
1: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं, म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
2: विचारत होते की कोणाला तुम्हाला त्रास झाला का काही?
0: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला
1: आला,
0: ताप पण आला होता मला, हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवली होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
1: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचा, किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं, सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे, इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना, कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं,
2: परी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर, तुमचे आहेत
1: हा, म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे, पण
0: नाही ते ट्रेक करताना जाणवलं,
1: म्हणजे असं हे, म्हणजे हे भरून यायचं.
2: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर येतं.
1: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो.
2: ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती, आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
1: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते, म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते, आणि बाकी काय जे नेहमीच होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता, असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते,
2: काय सांगते,
1: हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं, म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही, मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते. आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो, एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं. आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात, आणि मी स्वतःलाच सांगायला लागले काय बोलायला लागले, एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती, आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
2: अनुभव होता
0: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती, त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये, काय आहे म्हणून.
1: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कंप्लीट करणार म्हणून,
2: कारण वातावरण पूर्णच वेगळं होतं.
1: हो ना हो ना,
2: आणि आपल्याला
0: कधीच गेले नव्हते, त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही मला डान्स करायचाच होता.
1: ते मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
2: आता हे जे तू बोललीस ताईच्या दृष्टीनं, तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
0: खूप चांगला होता, म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते, नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे.
1: माझ्या मुली पण गुणी आहे दोन्हीकडनं.
2: नाही अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं,
1: मी पण त्यासाठी
2: ब्लेस्ड आहे. हा त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत, हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला
1: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं.
2: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
1: -10 होतं. त्या
2: बापरे
1: ग्लोव्ह पण नंतर काढले होते
2: दिसायला पाहिजे म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?

0: सहा ते सात मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स,
1: म्हणजे माझा सोलो होता तो सहा मिनिटाचा होता आणि एक होता तो साडेसहा पावणे सात मिनिटाचा,
2: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणू एक बारा तेरा मिनिटं त्या वातावरणात तिथे.
1: बरोबर. हो,
2: ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
1: खूप फरक आहे. एकतर सरफेस आपल्याकडं, आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही, किती पाय मारा कसेही करा, पण आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं, स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगो तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही, म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडंसं अजून वरती तिथे काहीतरी होतं, मग तिथे
3: तिथं स्नो नव्हता पण खडक
1: खडक होते,
3: एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतं तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते, आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
2: गारठला,
1: हा तोही गारठला आणि आवाज हवा होती ना,
3: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हता, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी, ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय,
1: जमा फॉरेनर्स
3: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून, मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
2: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
1: खरंच ना,
2: खरंच ना,
1: आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
2: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
1: हा, आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, चार पाच जण होते आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेर्पा होते.
2: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
1: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत, त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी, म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
2: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
1: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले, म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
2: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळीची भावना
1: छान वाटत होतं, थंडी तर वाजतच नव्हती,
3: म्हणजे गायनात थंडी वाजत नव्हती आम्हाला, डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स, दम पण
1: तिथे एक मिनिट विदाऊट काही राहिलं पण जास्त जास्त अवघड होतं.
2: बरोबर. पण तुम्ही 13 मिनिटं तशा होतात, तशाच
1: आणि आधीचे 4-5 मिनिटं बरोबर वगैरे घालायला
3: वगैरे, आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
1: सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
1: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं, म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं, पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं, पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
1: किती सुंदर,
2: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय,
1: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता, आणि तिथे ना

0: विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलं
1: होतं,
0: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य
2: किती सुंदर. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात, आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय.

0: तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरनं खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात, तर काही
1: असा वेगळा त्रास काही नाही झाला, म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता, संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय चालतोय, मला असं आठवतंय, तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही, म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो, त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला, म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य खूप छान होतं, म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी, म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच, आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं, आता बास, म्हणजे मी कधी रडले नाही या ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास, आता बास संपवा ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं, आपला हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रती जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
1: करेक्ट, तसं झालं असेल, कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही
0: जाणार.
1: आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला.
0: जनरली इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक, उलट त्यांना तोच जास्त आवडला. पॅर ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा. हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक, म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते,
1: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून, हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेच. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खर तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
1: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथलं रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे -19
2: अरे बापरे, आता परत इथं एक रात्र काढायची आहे असं झालं.
1: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला, म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
0: खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टला
2: गेले,
0: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा.

0: होता.
1: खूपच छान होता अनुभव. खर तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता करायला ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
0: तिघी पण
2: हो ना आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केला आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प आधी मध्ये कुठं काय नाही
0: बरोबर.
2: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले कुठले ट्रेक्स करावेसे वाटतायत.
0: खरं ट्रेकसाठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच. अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
2: घरच्यांचं, आई बाबांचं
0: आणि बाकी
2: शुभेच्छुक म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी म्हणजे कसं असतं माहितीये शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते. शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
0: बरोबर.
2: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो. आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते. ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते. म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता डॉक्टर अनिता काकू पण होत्या आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली. म्हणजे हेल्थ वाईज म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे. म्हणजे काही लागणार बघायचं
1: आम्हाला द्यायचे.
2: हा
0: कारण आवश्यकता होती या गोष्टींची. कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
2: राहणं
0: महत्वाचं होतं.
2: जसं की आता हिला थोडा मितालेला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं. माझं पण एकदा डोकं दुखलेलं. परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
0: बरोबर.
2: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकी पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम म्हणजे सगळे चांगले.
1: एक सांगायचं राहिलं अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या दिला होता तो बॉक्स. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या. म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या.
2: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या
1: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या.
2: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे. कुणाला काय पाहिजे हे घे तुला हे पाहिजे तुला हे घे तुला हे पाहिजे तुला हे घे.
1: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो. म्हणजे मी दिव्या आणि प्रांजल आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून आणि आले रात्री नॉक केलं आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे. हा हे होतंय हे नसतंय होत तरी पण घे.
0: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता.
1: फॅमिली सारखं म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे. फॅमिली सारखं
0: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत. त्यांनाही तेवढंच
2: आनंद होता.
0: बरोबर.
2: तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा. हा
0: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे. पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला? तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
2: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली पूर्ण ट्रेकमध्ये. आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद. म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस, वायफायचे वेगळे चार्जेस असं चालू होत होतं. त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
1: नाही माझा झाला होता.
2: झाला
1: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते. तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे. तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते. मग आईचं तर असं म्हणजे मला आठवतंय की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होतं.
0: साहजिक आहे कारण
1: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
2: बरोबर. मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेसवरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना. डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर. तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
0: बरोबर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
2: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रुल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं

0: इझी होतं तेवढं, नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही आहे.
1: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता, त्यामुळे सेटर आहोत.
2: खूप मस्त,
1: खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहत आहे, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांगणं.
0: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे.
1: खरंय,
0: म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथे आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून

0: विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांग
1: ना. हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं. आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या. सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे.
0: खरंय,
1: म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथं आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
0: त्यानंतर केवढी होती
1: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केला होता आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगानं माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता. आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जात आहे माझ्याकडे. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
0: बरोबर.
1: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
0: बरोबर.
1: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
0: दुसरं कुठलं?
1: लावणीमध्ये
0: केलं. बरोबर.
1: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं.
0: आणि वैयक्तिक
1: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
0: पुढचं उद्दिष्ट
1: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं, पण परत काही गोष्टी मध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय. आता परत सुरू करीन.
0: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
1: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्यासिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
0: बरोबर.
1: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा.
0: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याची सत्ता तयारी.
1: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि बी एड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
0: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे.
2: शिकणं सुरूच आहे. शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येत
0: नाही.
2: आयुष्यभर
0: कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं. त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे ते जे काही वेटेज आहे ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
1: हे कधीच नाही विसरू शकणार.
0: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
1: अशीच
0: भरपूर आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वंदिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असत्या तर अजून आम्ही मजा आली असती, पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

वा, आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीव्हानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या

21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटास सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षा

0: भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन्ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री V.D. Satheesan यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जाने माने लेखक पत्रकार प्रताप सोमवंशी.
2: पहले लिखा तुम्हें प्यार है और आगे भाभी बीमार है. छुटकी को आया बुखार है. आंखें जैसी की तैसी है. गठिया की हालत वैसी है. अब तो बिटवा है ये लगता मौत ही जैसे अंतिम हल है. शेष कुशल है.
1: तो सुनिए आज के मेहमान 10 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: आप सुन रहे हैं सुरीला सफर. आइए अब आपको सुनवाते हैं मिलन फिल्म का ये गीत. और इस गीत में जो अभिनेत्री हैं यानी स्त्री जो प्यार से ओतप्रोत है, जिन्हें प्यार तो है इस संगीत सिखाने वाले गुरु से, अपने मन की बातों को वो उनके साथ सुर में पिरोकर गा रही हैं. वो कौन है?

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणा

0: विरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: चांसेस भी होते हैं ज्यादा, फैटी लिवर के चांसेस भी ज्यादा होते हैं.
2: तो सुनिए डॉक्टर गौरव मेहता की बातें 8 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: मनचाही गीत कार्यक्रम में आप सभी का एक बार फिर से स्वागत है. लीजिए हम अगला खत शामिल कर रहे हैं. नेहरू चौक पेठन से ये खत हमें आया है. सुरेश जाधव, अनीता जाधव, प्रसाद जाधव, बेबी सोनल जाधव, इन्होंने इस गीत की फरमाइश की है जो कि है फिल्म दोस्ती से राही मनवा दुख की चिंता. इस गीत को गा रहे हैं मोहम्मद रफी. उन्हीं की आवाज में ये गीत आप सुनेंगे. मर्जू सुल्तानपुरी के बोल लक्ष्मीकांत प्यारीलाल का संगीत.
4: दुख हो या सुख जब सदा संग रहे

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर, त्यांच्याशी बातचीत केलीये डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्स्टर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर MA, MEd, MPhil, SET, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 चे अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल येथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्षे काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर्व वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित केलेली आहे आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आल्या त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर ज्याची आव्हानेही खूप मोठी आहेत. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडस समजावून सांगा.
2: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आली, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो. असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला

0: म्हणू शकतो.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
2: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे. आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांश शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेला आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्गखोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांना सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
2: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या दिलं जातं पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो, पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे जे ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या. इकडे मात्र तसं नाही. इकडे भौतिक सुविधांची अत्यल्प लाभ उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणा ठिकाणचे जे तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते ती खडू, पळा, चित्रे, नकाशे, ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज

0: भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं. तिथं त्याचा येण्याजाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही, तू घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, पण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्टबोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं, आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
0: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षण मध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषी असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जी सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधून नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊन त्यांचं अवधान कुठंपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये, की हेडबेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठंपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत. आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
0: या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचसे साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
0: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहे त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडे काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावस्त्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता

0: आणि तिसरी गोष्ट याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसं करायचं याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडे जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. बाबा, मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेला आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ॲप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा, हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईल मार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागल आणि गट शिक्षण अधिकारी असताना आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषय निहायने येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतो हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता ही त्याच्यामधला एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरचे व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या कुठेही कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे पण AIचं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो. आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल, सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये AIचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. AIची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं, आपल्याकडं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानानं परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो. त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड TV असेल, LCD प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत

0: विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्स मध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं, आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत, त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. ही विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं, एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ती जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचं मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20 वर्षी जर अवगत झालं असेल तर आता त्या 8व्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ते माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकांनी आपल्याला अध्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो, एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे, कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते, त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याची मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या

0: पण हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून

कुलपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक थमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पण या विषयाची आणखी बरीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता।
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या आणि 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
6: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया घोळात घोळ या चित्रपटासाठी अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरणं आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून।
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: मुंबईचा फौजदार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी.

558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत बाल दोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का. त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते. तर मग मी ऍक्टिंग क्लास लावून.
0: ऍक्टिंग क्लास लावला तू? आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमॉन निंजा टर्टल, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस बरोबर. मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात.
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: 3.
0: 3 वर्षांचा असल्यापासून तू नाटकात काम करतोयस. अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं, मला सांग, तू एकपात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एकपात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं? आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊ साहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडेवांसारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचो, मोकळ्या रानात फिरायचो. कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊ साहेब सांजवत करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम, कृष्ण, अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात पाडणारी ही मुले पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे.

0: आम्हाला भैय्यूजी नायकांसारखा हरवून तरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज, तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही आता तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. खिंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
1: वा वा वा, खूप छान खूप छान. मल्हार, हिंदी ज्या जाहिराती आहेत ऍडव्हर्टिजमेंट, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस बरोबर. तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
0: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण वॉल्यूम शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
1: बर, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना? तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान. मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
0: अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, उंबरठ्या शिकैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्या शिकैसे शिव आम्ही जातीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी शिओ तंग गाऊ नियमंग, पायरी शिओ तंग गाऊ नियभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सका पांडुरंग.
1: वा वा वा, खूप छान गातोस तू. मला सांग, तू जो एक पात्री अभिनय केला होतास बरोबर, त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली किंवा ते बोलतायत असं तो एक पात्री अभिनय होता, तर शिवाजी महाराज तुला आवडतात? खूप आवडतात. मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
0: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे. त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळवून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात.
1: बर मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो, तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
0: मी टीव्ही बघत होता तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसला, तर मी म्हटलं की लावूया. तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबड बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतोय मी तास तास, तर मम्मी करेक्शन करत करत मग माझ बोबड आणि क्लिअर व्हायला लागलं.
1: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस?
0: हो.
1: खूप मोठी असते ना ती गारद?
0: हो.
1: बरं मला सांग की

0: आपण बघ शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
1: नाही
0: नाही वाटत.
1: नाही,
0: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस, हो ना?
1: थँक्यू.
0: बरं मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे, पण आतापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
1: आई बाबांचा.
0: आई बाबांचा? आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी? मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी.
0: मम्मी करते. बरं बरं, तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार?
1: फादर अग्निल मराठी पप्पा स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला. तर
0: बरं, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहितीये का रे?
1: माहिती आहे.
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम?
1: हो आवडतं.
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण.
0: बरं, मग तू हे करत असताना सगळं मग अभ्यास कसा काय करतोस, तुला अभ्यासाला वेळ काढतोस?
1: हा.
0: कसा करतोस मग अभ्यास आणि मग हा अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
1: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो. मग डबिंग जे दिलेलं आहे, ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे, तेवढा भाग तर.
0: शाळेमध्ये कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
1: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्ट मध्ये.
0: स्टोरी टेलिंग मध्ये केलं होतंस?
1: हा.
0: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
1: शाळेची पहिली घंटा.
0: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
1: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग, शाळेची घंटा हो, शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खर तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे, यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजरमुखाने नीट नेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळा, तास वेगळा म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवड निवड अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही. ही मनीषा पहिली घंटा, खर तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसे की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल. धन्यवाद.
0: मस्त छान सांगितलीस गोष्ट मल्हार. तुला मोठेपणी काय बनायचंय, काही ठरवलंयस का?
1: ठरवलंय.
0: काय ठरवलंयस?
1: क्रिकेटर बनायचंय.
0: क्रिकेटर बनायचंय?
1: हा.
0: तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
1: हा.
0: आवडतं तुला?
1: हा.
0: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेअर तुझा?
1: रजत पाटीदार.
0: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
1: 4-6 वगैरे मारतो.
0: हो ना, मग तुला पण असंच मारायचंय आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय? बरं, आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना.
1: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती.

बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरे तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: गम्मत चम्मत हा बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज.

0: आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद
3: श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची बरईच्या बांधाची गोष्ट ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुल किया घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अॅडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटीशर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. असा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी

0: शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे यूपीआय ने?
2: अच्छा.
1: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा यूपीआय ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537° मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील

0: सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारण दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली, तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षामध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्व कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांचीही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
0: श्रोतेहो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960 दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी

0: साठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मी तिला 50% जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया, भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान, इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या 3 देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोते हो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती, त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल, आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनंच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक ठिक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साध पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर 3 दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं होतं ते ग्लोबल साऊथ आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने

0: घेतलेले. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 ला जेव्हा भारतामध्ये G20 ची कॉन्फरन्स झाली, तर त्या G20 च्या कॉन्फरन्स मध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक, यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररिलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने काम केलं. आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
0: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याचवेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठणकर यांनी सांगितलं,
0: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल, त्याचं 500 GW लक्ष असेल, किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3रा क्रमांक, आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे. या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात, त्यात पॅरिस मधली जी 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3रा मुद्दा मी मांडतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे माझे शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यालाही सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, अर्चना सावंता मगदुम, बजरंग आणि नंदाते श्रीपती कुंभार मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपुरली, श्री रोकडेश्वर नगर पांगार शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुमरी तलैयाचे छकुली इंगोले, देव छोटूदादा पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंद्र चौरसिया, संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता अंकुश, पार्थ धनाजी आणि तानाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्वाण, स्नेहजी वाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा संजय डिगवळी, गणेशनगर बांबवडे, कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी, संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड वरणगे, तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर समीक्षा, अथर्व अवीरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, शांताबाई नामदेव जयदीप संचिता सोनू आणि सचिन पाटील अमित मिलचौक गडमुडशिंगे इथून. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं अपराध या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन संजय, आशिष पृथ्वीराज साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, अंजू शनिराज रवी, छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते रिधुरादेवी रुद्र कोळकर वाकुणी तालुका बदनापूर, महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं तू तिथं मी या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना, गबरू पैलवान थोरात, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मही इथून एकनाथ इंगोले, ओंकार इंगोले, उदय माने, विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, सानिका कोमल, अक्षय पाटील, मुक्काम पोस्ट बस्तवाड, ही मॅम धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, सोहम जंगम, महादेव श्रुती, स्नेहा मियारा, अनिकेत जंगम, बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड, गजबर अत्तार कुरुंदवाड, सचिन राजमाने, वैभव जाधव आणि लियाकत जमादार, बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली, राजेंद्र शेंडगे, सुप्रिया आकाश शेंडगे, विनोद कल्याणी गोरे, कबीरा आणि चिनू, चंद्रशेखर पाटील, विमल पूजा, सागर पाटील, आदित्य कुमार कुगे, बाबासो दुकानदार कुगे, बाळू बोडके, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते आणि आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं चुपके चुपके या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मळचे, शिरढोण, सचिन किल्लेदार, भडगाव, श्रीनिवास कांबे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, विद्यानगर कवठी महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, SP म्हैसाळकर, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, ओंकार, माधुरी आणि सतीश कोथमिरे, राधानगरी, वरुण जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून, उस्मान शेख, फौजी, सायराबानो, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वरसंगीकर, तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं भिंगरी या चित्रपटातलं हे गीत.

तर मंडळी, या गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, अरविंद कांबळे येळगुड, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण अनिता, राहुल भंबिष्टे कबनूर, तुषार प्रसिंक, एकता मेघना, उत्कर्ष कांबळे, बाळू बोडके, काका पाटील सोमन, अरुण कांबळे चंदूर, सुप्रिया बोलकेवाडीकर, चिऊ कांबळे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा तेज, विद्या सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं गारंबीचा बापू या चित्रपटातलं हे गीत.

0: मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण तुम्ही आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभरला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझे शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941 रुपये

50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असील आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासेमबेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार

0: पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रावसो कोरलेकर व पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या, रचना आहे संत नामदेवांची.

0: देवाला आणि स्वतः देवाला विचारतो पडहिला
1: वाटव्या धागाडला चौदा उद्या भांडारात जगला पाणी उगा खालच्या खाली वरच्या वर झालं
0: आणि स्वतः तो देवाला

0: शंभूर नगराला तासबावडी पाण्याला हवती शिदमाला पाणी गुरु चालल्याला सैला
1: आमदार पडल्याला
0: हदीच्या पुरणाराला मैदान माळाला गेला होता त्यावेळेला
1: आणि स्वतः शिरमाळा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता शिदमाळा पाला
1: आणि त्यात्रे म्हणताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणला साडेतीनशे म्हणला राखणी तर हजी म्हणलं आपण कसं जायचं आता
1: म्हणून शिरमाळा त्यावेळी
0: भंडारा पे कैला कडे कुलप्या निकळाईला
1: स्वतः शिरमाळा

0: सी सी नारायण जर कहला बघून
1: जसा मात्र लाला होता पुष्कर
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणलं बंदी खाल्ल्या टाकले.

0: मी म्हणला.
1: अरे तू मात्र कुठणाला गाव नाव सांगला उकर मला.
0: तू कशाला सांग म्हणताना शिदमाळा बालाल तो बोलायला.
1: अरे तू आता तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: सिरगार म्हणतो काय म्हणला. माझ्या काशनी बिराबाच्या शेवला ताज उडला पाणी नाही आलूया.
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झाला.
0: मी म्हणला बावडीला येडा घालून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला. मी राहता न घालूया मला डोळा दे तवा पाणी निबिर का.
1: मी एवढं म्हणताना शिरमाळाप्पा त्यावेळी
0: हाय ना आपण तर ह्याला द्यावं नाही तर आपण पाप लागेल गुरु छव म्हणून करणार नाही. म्हणून शिदमाळाप्पा काय केलं
1: होता मात्र शिवसेनारायणाला सांगायला.
0: बाबा गावाच्या खालत म्हणला लिंगुडाचा आळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं.

0: देणाऱ्यांना पळ काढायला एवढं काय करायला आपण अवघड आहे का?
1: म्हणलं नक्कीच जाणू येतो आत्ताच्या आता
0: लिंगुड्याच्या आळ्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समुद्र गेला
0: उरपडाला डोळाने कात निघून गेले तिथे माघारी फिरला
1: शिवसेनारायणाला लागलो दिसायला गडब गडबडीन मात्र
0: नाही जाईल म्हणलं आपण काहीतरी वगमान घ्यावा याच्याकडे
1: वैकी बावडीवर पळत तो गेला
0: पाणी दोन पायरे उतरत होत असं करत करत पाणी गेले
1: तळाला
0: खाली तळाला काय उत्तर बारवे

0: आश्रमा खायला त्या बोलायला बाबा आम्हाला गंगेचा काहीतरी वगमान दे
1: आणि
0: वगमान दे म्हणता ना सिद्धमाळाप्पा काय झाला
1: आणि सिद्धमाळाप्पा कायला वगमान तो दिला
0: गंगेचे पूजा गंगेला सोडते तुला परडे करू ना
1: आणि
0: तोर काय शिशी नारायण काय म्हणतोय
1: तर सिद्धमाळाप्पाला
0: सात्या सरळा बाबा वगमाने दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमान दे
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी ना
1: सिद्धमाळाप्पाला
0: काय केलं

0: देवी बर का सिद्धमाळप्पा निघून गेला होता कशा बाग फुलाला
1: आणि स्वतः बागला जाऊन मात्र सिद्धमाळप्पा
0: शिलके शिलके जाई शेवंती चापा मोगरा नाना परिजी बर का
1: फुल तोडून मात्र दुर्णा घेतला होता सिद्धमाळप्पा बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाळप्पा निघून मात्र
0: होते निघून झाला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकाट जाऊत
1: आणि
0: अगदी पाचवी पांडवाचा भीम मिरका रकणीला होता
1: आणि स्वतः मात्र माझून दोघींना
0: सहिला तर मुकाडा जाव तर गुरु शव मानून घेणार नाही
1: वैगे
0: चांग बा लागला

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकत होतात रावसो कोरलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या संत नामदेव यांची रचना असलेल्या धनगरी ओव्या आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वंदना गंधर्व यांनी गायलेली, गीतकार फैज रतलामी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया शंकर देवराज यांनी गायलेली जिगर मुरादाबादी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी गायलेली फैज अहमद फैज यांची गझल।